229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुस्वागतम श्रोतेहो. आज भारतीय सौरतिथी 1 श्रावण शके 1948 अर्थात गुरुवार दिनांक 23 जुलै 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करू, प्रतीक्षा करा.

हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोतेहो, आज 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली अनेक दशकं आकाशवाणी दिमाखात उभी आहे. आकाशवाणीचा आजचा हा दिवस चिरायू हो आणि आमच्या सर्व असंख्य रेडिओ श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक शुभेच्छा.

श्रोतेवळू यात कार्यक्रमांकडे प्रसारित करत आहोत. नमस्कार परभणी अंतर्गत कार्यक्रम विचार शलाका. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वारी नवविधा भक्तीचा स्रोत या कार्यक्रमाचा भाग पहिला. आज आपले विचार मांडले आहेत दिलीप देशपांडे चारठाणकर यांनी. ऐकूयात कार्यक्रम विचार शलाका.

वारी नवविधा भक्तीच्या स्त्रोतातून भाग एक. नमस्कार श्रोते हो, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीकडे निघालेली वारी. परंतु वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा सोहळा नव्हे, ती भागवत धर्माने सांगितलेल्या नवविधा भक्तीचे सजीव विद्यापीठ आहे. प्रत्येक वारकरी नकळत नवविधा भक्तीचा अनुभव घेत असतो. भागवताचा सुप्रसिद्ध श्लोक सांगतो, श्रवणम कीर्तनम विष्णो, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्य, सख्यमात्मनिवेदनम. आज आपण या नवविधा भक्तीतील पहिल्या 5 भक्तिरूपाचा विचार करू. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षंती ते ज्ञानम, ज्ञानिनस्तत्वदर्शन. याचा अर्थ आहे, विनयाने, सेवाभावाने आणि जिज्ञासेने ज्ञानीपुरुषाचे श्रवण केले तर आत्मज्ञान प्राप्त होते. याचाच भावार्थ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात की सद्गुरूचे वचन मन एकाग्र करून ऐकले तर अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि विवेकाचा प्रकाश प्रगटतो. म्हणून वारीत प्रवचन, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण आणि अभंग श्रवण यांना विशेष महत्त्व दिले आहे. श्रवण हे भक्तीचे प्रवेशद्वार आहे. दुसरी भक्ती आहे कीर्तन भक्ती. भगवद्गीतेत भगवान म्हणतात, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढवतः, नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याचा अर्थ आहे, जे भक्त अखंड माझे नामगान करतात, दृढ श्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. ज्ञानेश्वर माऊली या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करताना सांगतात की नामाचा उच्चार हा केवळ शब्द नसून आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा सेतू आहे. म्हणून वारी टाळ मृदुंगाचा नाद हा केवळ संगीत नसून तो आत्मजागृतीचा नाद आहे. तिसरी भक्ती

सेतू आहे. म्हणून वारी टाळ मृदुंगाचा नाद हा केवळ संगीत नसून तो आत्मजागृतीचा नाद आहे. तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. प्रत्येक क्षणी माझे स्मरण कर आणि तुझे कर्तव्यही कर असे ते पार्थाला सांगतात. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात की मनाला ज्या गोष्टीची गोडी लागते त्याचे स्मरण सहज घडते, म्हणून विठ्ठल नामाची गोडी लावा. वारकरी चालतो बोलतो सेवा करतो, पण अंतर्मनात अखंड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप सुरू असतो. हे स्मरण भक्तीचे वैशिष्ट्य आहे. चौथी भक्ती आहे पादसेवन. पादसेवन म्हणजे केवळ देवाच्या चरणांची पूजा नव्हे, संत परंपरेने या संकल्पनेचा विस्तार केला आहे. विठ्ठलाच्या भक्ताची सेवा, पालखीची सेवा, दिंडीची व्यवस्था, तहानलेल्या वारकऱ्याला पाणी देणे, थकलेल्या यात्रेकरूला आधार देणे, थकलेल्या काही लोकांचे पाय दाबून त्यांना पुन्हा ताजेतवाने करणे, हे सर्व पादसेवनच आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की परमेश्वर सर्वाच्या अंतःकरणात आहे, म्हणून जीवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. वारी या विचाराला कृतीत उतरवते. आणि पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त प्रवृहतम मश्मामी प्रयतात्मनः. भक्तिभावाने अर्पण केलेले पान फूल फळ किंवा पाणीही मी प्रेमाने स्वीकारतो. ज्ञानेश्वरीचा भावार्थ असा आहे की ईश्वराला वस्तूची किंमत नसते, भावनेची किंमत असते. म्हणून वारीत भक्त आपल्या मनातील अहंकार अर्पण करतो, हीच खरी अर्चना आहे. यातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो. श्रवणातून विचार जागतो, कीर्तनातून श्रद्धा दृढ होते, स्मरणातून मन शुद्ध होते, पादसेवनातून अहंकार वितळतो आणि अर्चनातून संपूर्ण जीवनच ईश्वराला समर्पित होते. म्हणूनच वारी हा केवळ प्रवास नाही, तो माणसाच्या अंतर्मनाला भक्तीच्या दिशेने घडवणारा संस्कार सोहळा आहे. आषाढी एकादशीच्या या पावन निमित्ताने आपण या पाच भक्तिरूपांचा स्वीकार करून आपल्या जीवनयात्रेलाच वारी बनवूयात. राम कृष्ण हरी.

श्रोते हो आत्ताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा मनामनात सद्विचारांची रुजवण करणारा आमचा दैनंदिन कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमांतर्गत आपण वारी नवविध भक्तीचा स्रोत याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे मौलिक विचार ऐकलेत. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित केला. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:12 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

श्रोतेहो, आत्ताच आपण दीपक नारायणगावकर आणि मीरा नारायणगावकर तसंच सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना ऐकलीत.

स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत. हे गीत होतं संत तुकाराम यांचं आणि संगीत होतं सुषमा जोशी यांचं.

संत ज्ञानेश्वर यांची भक्ती रचना स्वरबद्ध केली होती पंडित भीमसेन जोशी यांनी. संगीत होतं राम फाटक यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात, हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

अनुराधा पौडवाल आणि सहकारांच्या स्वरातील भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलेत. मंगलप्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना.

0: मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपला. श्रोतेहो, मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. यावेळी सकाळचे 6:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम कृषीवाणी काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात विजेपासून पशुधनाची काळजी. याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली अधिक माहिती. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
4: नमस्कार शेतकरी, पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यक विस्तार शिक्षण विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. आजचा आपला कृषीवाणी अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांना अतिशय व्यवसायामध्ये काळजी घ्यायला लावणारा विषय, तो म्हणजेच पावसाळ्यात वीज व अतिवृष्टीपासून जनावरांचे संरक्षण. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वीज पडण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरांच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काही साधी पण महत्त्वाची काळजी घेतल्यास मोठे नुकसान टाळता येते. सर्वप्रथम विजांचा कडकडाट सुरू झाल्यावर जनावरे मोकळ्या मैदानात किंवा झाडाखाली उभी ठेवू नका. अनेक वेळा वीज उंच झाडावर किंवा मोकळ्या जागेवर पडते आणि त्याचा फटका जनावरांनाही बसू शकतो. त्यामुळे जनावरांना सुरक्षित, मजबूत आणि कोरड्या गोठ्यात त्वरित आणावे. गोठ्याचे छप्पर मजबूत असावे आणि पावसाचे पाणी आत येणार नाही याची खात्री करावी. गोठ्याभोवती पाणी साचणार नाही यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. ओल्या जागी विद्युत उपकरणं किंवा उघड्या विद्युत तारा असू नयेत. वीज पुरवठ्याची सुरक्षित वायरिंग आणि अर्थिंग करून घ्यावी. मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास जनावरांना नदी, नाला किंवा पाणथळ भागात चरण्यासाठी नेऊ नये. अचानक पाणी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणीच चरण्याची व्यवस्था करावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांना त्वरित उंच जागी हलवावे. पावसाळ्यात कोरडा चारा, पशुखाद्य, औषधे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी यांचा काही दिवसांचा साठा करून ठेवावा. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास याचा मोठा फायदा होतो. विजांचा कडकडाटावेळी जनावरांना लोखंडी कुंपण, विद्युत खांब किंवा उघड्या धातूच्या संरचनेजवळ बांधू नये. अशा ठिकाणी वीज प्रवाहित होण्याचा धोका अधिक असतो. शेतकरी बंधूंनो, हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या आणि मेघगर्जनेच्या इशाऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्थानिक प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. लक्षात ठेवा, विजांचा कडकडाट सुरू होताच जनावरे सुरक्षित गोठ्यात आणा, झाडाखाली उभी करू नका, गोठ्याचा निचरा व विद्युत सुरक्षितता निश्चित करा आणि पूरस्थितीसाठी आधीच तयारी करून ठेवा. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यात जनावरांचे संरक्षण प्रभावीपणे करता येते.
0: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यात विजेपासून पशुधनाची काळजी याविषयी डॉ

अमोल पाटील यांनी दिलेली अधिक माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

सकाळचे 6:45 झाली आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये, अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अति

0: तीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: Larissa?
1: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन

0: प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोत्याहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

श्रोते, आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आषाढी विशेष निमित्त भक्तिरंग. विषय आहे रामकृष्ण हरी. माहिती देत आहेत डॉक्टर तुकाराम गरुड. 7:45 भावधारा अंतर्गत मराठी भावगीतं श्रोतेहो आपण ऐकू शकाल. यामध्ये अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते तसंच सुरेश वाडकर यांनी गायलेली भावगीतं आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझलगीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. यामध्ये अनुराधा पौडवाल, पंकज उदास, जगजीत सिंग, भूपेंद्र सिंग, आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेले हिंदी गझल आपण ऐकू शकाल. 9:10 ऐकू शकाल लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये प्रेम रतन धन पायो, तेरे नाम, कही प्यार ना हो जाए आणि आशिक बनाया आपने या चित्रपटातील निवडक गीतरचना आपण ऐकू शकाल. 9:35 आपण ऐकाल श्रोते हो उर्दू कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. सहभाग आहे श्री लोहारे, DB यशवंत प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 ऐकाल राग एक रंग अनेक हा कार्यक्रम. यामध्ये शुद्ध कल्याण या रागावर आधारित चित्रपट गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा, तर निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपाते यांचा. हा कार्यक्रम प्रसारित होईल आज 11:05. 11:35 आपण ऐकू शकाल आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये लहान मुलांमधील लठ्ठपणा याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कारले यांची सिमंतिनी गुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम आरोग्यवर्धिनी 11:35. श्रोते हो, दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार हा मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, दुपारी 2:00 कृ

शिवानी 2:05 आरोग्यम धनसंपदा, दुपारी 2:10 परिसर, दुपारी 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सायंकालीन प्रसारण सभेत मुंबई केंद्रावरूनच 99व्या भारतीय प्रसारण दिनाने नियमित श्रोत्यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर मुंबई इथं आयोजित विशेष मैफल उत्सव नवचैतन्याचा या कार्यक्रमाचं थेट प्रसारण मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 5:30 वाजता ऐकाल युववाणी हा कार्यक्रम. 6:30 कामगार सभा. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. आज यामध्ये आपण ऐकाल आवड बळीराजाची हा कार्यक्रम. आज सहभाग आहे वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे यांचा. हे होते आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा श्रोते हो आपण ऐकलेत, तसंच सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील.

0: घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी परभणी आकाशवाणी सदैव तत्पर आपल्या मनोरंजनासाठी।
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
0: चौफेर माहिती, सुरेल गाणी, 1305 किलोहर्ट्ज वर ऐकत रहा परभणी आकाशवाणी। आकाशवाणी वरून जाहिरात करा,
2: आपलं म्हणणं जाहीर करा।
0: आकाशवाणी परभणी केंद्र।
3: एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे। पांघरसी जरी असला कपडा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जाशी उघडा। कपड्यांसाठी करीसी नाटक तीन प्रवेशांचे। गदी माडगुळकर।
4: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्स पर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जाईल। आम्ही सहक्षेपित करू, काही क्षणातच प्रतीक्षा करा।

0: PIDPI यानी पब्लिक इंटरेस्ट डिस्क्लोजर एंड प्रोटेक्शन ऑफ विसल ब्लोअर रेजोल्यूशन। सरकारी संस्थान, विभाग या मंत्रालय के किसी पदाधिकारी के खिलाफ गंभीर भ्रष्टाचार की जानकारी हो यदि आपके पास, तो सारी डिटेल्स के साथ अपना शिकायत पत्र सचिव केंद्रीय सतर्कता आयोग बंद लिफाफे में भेजें। और हाँ, लिफाफे के ऊपर PIDPI लिखना ना भूलें। PIDPI के अंतर्गत की गई शिकायतों में विसल ब्लोअर की पहचान गुप्त रखी जाती है। अधिक जानकारी के लिए देखें www.cvc.gov.in। सूचना एवं प्रसारण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित। सरकारची संसदेत चर्चेची तयारी असल्याचं संसदीय कार्यमंत्र्यांचं निवेदन, तर स्थगन प्रस्ताव आणून चर्चेची काँग्रेसची मागणी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर। कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवाल प्रशासकीय मंजुरी। आणि नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मध्यमेश्वरसह 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग, आजही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ काल तिसऱ्या दिवशीही कायम राहिला। लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली। लोकसभेत KC वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली, तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या प्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारची या मुद्द्यावर चर्चेची तयारी असल्याचं लोकसभेत सांगितलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं। 2 वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली। महिला खासदारांबाबत आक्षेपार्ह विधान तसंच आक्षेपार्ह कृती केल्याबद्दल बॅनर्जी यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे। त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत मात्र गदारोळामुळे 2 वाजेनंतर कामकाज पुन्हा तासभर स्थगित करावं लागलं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना काँग्रेस पक्षाच्या वतीनं चर्चेची तयारी असल्याचं दाखवलं जातं, मात्र वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला। विरोधी पक्षांनी चर्चा होण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन रिजिजू यांनी केलं। ते म्हणाले,
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं, तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग नहीं सकते हैं। मैं अपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
1: रिजिजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं उपसभापतींनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत बोलताना सदनाचे नेते JP नड्डा यांनी विरोधकांची वर्तणूक बेजबाबदारपणाची आहे अशी टीका केली। दरम्यान काँग्रेस नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी संसदेत स्थगन प्रस्ताव आणून या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली। त्या म्हणाल्या,
3: हम जनरल मोशन मांग रहे हैं ताकि ठीक से डिस्कशन हो। आप 8 घंटे के लिए वंदे मातरम डिस्कस कर सकते हैं, तो आप लंबे समय के लिए ठीक ढंग से और जनरल मोशन पे ये इशू भी डिस्कस कर सकते हैं।
1: लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी जबाबदारी निश्चित करावी आणि या कारवाईबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागावी, या 3 मागण्यांवर आपण ठाम असल्याचं गांधी यांनी सांगितलं। दरम्यान याच मुद्द्यावरून काल काँग्रेस तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं परस्परांविरोधात आंदोलनं करण्यात आली। मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीनं शहागंज परिसरात गांधी भवन इथं, तर काँग्रेस पक्षानंही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली। बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भाजप

0: भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली, तर माजलगाव इथं विद्यार्थी समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीनं सरकारच्या विरोधात निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं. नीट निकालातली गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून स्पष्टीकरण मागवावं अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली. दरम्यान दिल्लीतल्या आंदोलनावर कारवाईच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मध्य प्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या दोन राईस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. या बहुचर्चित फोर्टिफाईड तांदूळ घोटाळ्या प्रकरणी आरोपींची संख्या 10 पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक आदी ठिकाणीही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालयं तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातल्या 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, हरित महोत्सव आदी उपक्रम घेण्यात आले. कृष्णा खोऱ्यातला अतिरिक्त 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळवण्याच्या योजनेला आता गती मिळाली आहे. या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 24.5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी DPR तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी सखोल माहिती दिली आहे. त्यांची जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांनी काल सोलापूर शहरात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पालख्यांचं दर्शन घेतलं. दरम्यान माळशिरस तालुक्याच्या हद्दीत सोपान काका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा झाला. तसंच ठाकूरबुवा समाधी इथं माऊलींच्या पालखीचं नेत्रदीपक गोल रिंगणही काल साजरं झालं. नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे दारणा

0: गंगापूर नांदूर मधमेश्वरसह लहान मोठ्या 8 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वरमधून 4,769 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे. कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसराला रेड अलर्ट, तर विदर्भ आणि खान्देशात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्द्यावरून तिसऱ्या दिवशीही संसदेचं कामकाज बाधित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रातिनिधिक 532 शेतकऱ्यांची यादी जाहीर. आणि कृष्णा खोऱ्यातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या योजनेला गती, सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
6: श्रोतेहो, धकाधकीच्या या वेगवान युगात स्वविकासासोबतच गरज आहे ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची. आपल्या विविध आरोग्य विषयक समस्या, होणारे विविध आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. आरोग्य वर्धिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर गुरुवारी सकाळी 11:35 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम आरोग्य वर्धिनी.
1: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kHz आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करू. प्रतीक्षा करा.

0: नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले. त्यामुळे तो पाया पक्का होत गेला आणि मग नंतर माझा ओढा

0: हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा, मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे, आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे, मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं. कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे, आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली, म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय, आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव, कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते, आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली, तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे, आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले, आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत, आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बर,
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो, हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है, तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय

0: आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भावप्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते. अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते. त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करत आहेत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक

0: मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोतेहो, या जाहिरातीनंतर वळूयात कार्यक्रमाकडे. 7:41 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आषाढी विशेष कार्यक्रम भक्तिरंग. विषय आहे रामकृष्ण हरी. माहिती देत आहेत डॉक्टर तुकाराम गरुड.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबडापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका परभणी.

रामकृष्ण हरी संत ज्ञानदेवाने हरिनाम साधनेसाठी हरिपाठामध्ये प्रामुख्याने रामकृष्ण हरी या नावाचा पुरस्कार केलेला आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे. उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. काही संप्रदाय व गुरु गुप्त कानमंत्र देतात, याउलट वारकरी संप्रदाय रामकृष्ण हरी हा मंत्र उघड करून देतात. रामकृष्ण हरी या नामाचा जप मंत्र म्हणून नाम नामी याचा भेद टाकून देवावरील अत्यंतिक प्रेमाने आणि बुद्धिनिश्चयाने करण्याचा संकेत आहे तर तो जप होतो. त्याचप्रमाणे जेव्हा देवाचे नाम जप म्हणून स्वीकारायचे असते त्यावेळी ते एखाद्या सिद्ध पुरुषाच्या सिद्धवाणीतून घ्यावायचे असते, तरच ते आपल्या हृदयामध्ये मंत्र म्हणून स्थिर होते आणि आपल्याकडून सतत भगवन नामाचा जप होतो. त्या नामाची मंत्रशक्ती मंत्र देणाऱ्याच्या वाच्यासिद्धीवर अवलंबून असते. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे. त्याच्या पाठीमागे एक अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे. या मंत्रामध्ये रामनामाचा उच्चार आहे. रामनामाच्या उच्चारामागे अत्यंत महत्त्वाचा संकेत असा आहे की भगवत भक्ती आणि परमार्थ जर करावायचा असेल तर सर्वप्रथम आचार शुद्धीचा विचार केला पाहिजे. राम म्हटल्याबरोबर सर्वप्रथम लक्षात येते की जीवनामध्ये प्रखर अशा धर्मनिष्ठेची गरज आहे जी जीवनाच्या नीतिमूल्यावर आधारित आहे. आपले प्रापंचिक जीवन शुद्ध असावे याचाच अर्थ रामनामाचा संकेत सुचवितो की भक्तिक्षेत्रामध्ये सर्वप्रथम महत्त्वाची गरज असेल तर शुद्ध आचाराची आहे. पारमार्थिक प्रवेशासाठी ही पहिली अट आहे. दुसरे नाम भगवान कृष्णाचे आहे. मानव ही कर्मयोनी आहे असे म्हटले जाते. मानवी जीवनाचा कर्म हा प्रमुख भाग आहे. मानवाचे कर्मच बंधनास कारणीभूत आहे तर कर्मच मुक्ती मिळवून देणारे आहे. त्याचबरोबर कर्म हे जीवनव्यवहारासाठी उदरभरणासाठी करणे जरुरी आहे. कर्माशिवाय मानवी जीवन संभवत नाही. म्हणून कर्माची भूमिका जीवनविकासामध्ये भक्तीमध्ये अत्यंत मोलाची आहे. भगवान कृष्ण म्हणजे मुख्य गीतेचा उपदेश लक्षात येतो. गीतेतील योगशास्त्र हा शब्द कर्मयोगाशी संबंधित आहे. म्हणून गीतेच्या बोधाप्रमाणे आपले कर्म बंधनकारक कसे होणार नाही आणि ते मुक्तीकडे कसे नेईल याचा विचार महत्त्वाचा आहे. म्हणून स्वधर्म अनुष्ठान तेची यजन याजन जो करी त्या बंधन काहीची नाही. देखे कर्मानुधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु तेणेद्वारे निश्चित पावे. परमार्थात कर्मशुद्धी महत्त्वाची ठरते. तिसरे नाम आहे हरी. हरी म्हणजे आनंद. सुखदुःखाच्या द्वंद्वातून जीव निखळ आनंदाला जोडला जातो. हीच भक्तीतील उच्च अवस्था आहे. याच अवस्थेला जीवनमुक्ती म्हणता येते. परंतु ही अवस्था मानवाच्या शुद्ध सत्य आचाराशी तसेच स्वधर्मनिष्ठेशी जोडलेली आहे. तोच आनंदी असू शकतो ज्याची आचारशुद्धी आहे तसेच ज्याची कर्मशुद्धी आहे. याचाच अर्थ रामकृष्ण हरी या मंत्र म्हणून नित्य जप करण्याची गरज आहे. तसेच सूत्र म्हणून शुद्ध आचार आणि शुद्ध कर्माची आपल्या जीवनामध्ये मांडणे अत्यंत आवश्यक आहे. अशा या उघड आणि सुंदर मंत्र रामकृष्ण हरी आहे.

या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबळापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव का

श्रोते हो, आत्ताच आपण आषाढी विशेष प्रायोजित कार्यक्रम ऐकलात भक्तिरंग. विषय होता रामकृष्ण हरी आणि माहिती देत होते डॉक्टर तुकाराम गरुड. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. 7:46 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधाराअंतर्गत मराठी भावगीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांनी गायलेलं मराठी भावगीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं मराठी भावगीत श्रोते हो आपण ऐकलंय. आपण ऐकत आहात भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आणि श्रोतेहो, याबरोबरच भावधारा अंतर्गत भावगीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर. हे आकाशवाणीचं

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोक चळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसं शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वीच की दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे.

23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डाउकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सरग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2025 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं म प चव्हाण यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर धाकडे यांनी.

229 नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 8:43 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली हिंदी गझल.

जगजीत सिंग यांनी गायलेली हिंदी गझल श्रोते हो आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो, आत्ताच आपण भूपेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेली हिंदी गझल ऐकलीत आणि याबरोबरच हिंदी गझल गीतांचा मेहराब हा कार्यक्रम इथे संपला. मेहराब हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू समाचार छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जाईल. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.

0: फसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
2: श्रोतेहो प्रसारित करत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात प्रेम रतन धनपायो या चित्रपटाचं शीर्षक गीत। गात आहेत पलक म्युच्युअल आणि सहकारी।

श्रोते, आताच आपण पलक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं आणि संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.

0: श्रोते हो आत्ताचा पण कहीं प्यार ना हो जाए या चित्रपटातलं कमाल खान आणि अलका याग्निक तसं सहकार्याने गायलेलं गीत ऐकलंत. आणि या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. लख लख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा 1385 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो यावेळी सकाळचे 9:31 झाली आहेत.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
2: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच,

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आषाढी एकादशी निमित्त या विशेष कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्री लोहारे डी बी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला भक्तिरंग वारकरी परंपरेचा वारसा हा विशेष कार्यक्रम ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे आणि विद्यार्थी आराध्या पाटील, सुरभी मुसळे, श्रेया चाटे, नंदिनी नागरगोजे, अक्षरा मठपती आणि ज्ञानेश्वरी सूर्यवंशी. चला तर मग श्रोते हो ऐकूयात कार्यक्रम भक्तिरंग वारकरी परंपरेचा वारसा.
1: आकाशवाणीच्या सर्व माऊली भक्तांना जय हरी. श्री लोहारे डी बी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कला विभागाच्या वतीने भक्तिरंग वारीची महिमा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील वारींची महिमा, वारी म्हणजे भक्ती, समता आणि मानवतेचा अखंड उत्सव होय. वारी म्हणजे चालत जाणे नव्हे तर भक्ती, समता आणि मानवतेचा उत्सव आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. टाळ मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी पायी चालतात. वारी समाजात प्रेम, बंधुभाव, शिस्त, सेवा आणि समतेचा संदेश देत भक्तीची अखंड ज्योत तेवत ठेवते. वारीत जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव नसून समता, सेवा, शिस्त, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला जातो. संताच्या अभंगातून समाज प्रबोधन घडत जाते आणि प्रत्येकाच्या मनात भक्ती, सदाचार व राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होते. म्हणूनच महाराष्ट्राची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे महान सोहळा आहे. या वारीची महिमा आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या विविध कलागुणातून, उपक्रमातून आपण ऐकूया. धन्यवाद.
2: बोला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल म्हणले की आठवते ती वारी, पंढरपूरची वारी, अर्थात श्रद्धा, समता आणि विकासाचा प्रवास. रामकृष्ण हरी. मंडळी नमस्कार, मी आराध्या प्रशांत पाटील. आज आपण महाराष्ट्राची 700 ते 800 वर्ष इतकी जुना इतिहासात असलेल्या परंपरेबद्दल, अर्थात पंढरपूरची वारी, या विषयावर चर्चा करणार आहोत. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर तो महाराष्ट्रातील अनेको वारकऱ्यांचा सण, महाराष्ट्राचा उत्सव आहे. लाखो वारकरी भक्तिभावाने, श्रद्धेने या उत्सवात सहभागी होतात. अनेको भाविक आनंदाने या वारीचा भाग बनतात. वारी ही केवळ पायी चालत केलेली यात्रा नाही तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याचा प्रवास आहे. वारीचा केंद्रबिंदू अर्थात भक्ती, येथे देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही जाती, संपत्ती किंवा कुठल्याही पदाची आवश्यकता नसते. येथे सर्वजण समान असतात, सर्वजण एकमेकांना माऊली असे संबोधतात. यामागे कारण अर्थात वारकरी संप्रदायांचे नामस्मरण, सेवा आणि समता या तत्वांवर चालतात. माऊली अर्थात साक्षात विठ्ठल, अशाने देवाचे नामस्मरण अखंड चालू राहते. महाराष्ट्र ही एक संतांची भूमी आहे आणि संत आपल्याला माणसात देव पाहण्याची शिकवण देतात. ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत चालणारा प्रत्येक वारकरी स्वतःमध्ये आध्यात्मिक परिवर्तन अनुभवतो. असे पाहता वारी ही भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचं जिवंत उदाहरण आहे. वारीत सहभागी व्यक्तीची जात, धर्म, भाषा, लिंग आणि आर्थिक स्तर याचे भेद गौण ठरतात. महाराष्ट्रातील ही वारी त्यातील शिस्तीसाठी सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. वारीचे दृश्य ड्रोनच्या साह्याने पाहताना अगदी एका रांगेत शिस्तीत चालणाऱ्या एका इटुकल्या पिटुकल्या मुंग्यांची आठवण येते. अगदी त्याच शिस्तीचे आचरण करत वारकरी विठू नामाचा गजर करत चालतात. संत ज्ञानोबा, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. सुमारे 21 दिवसांचा आणि जवळपास 250 किलोमीटरचा हा पायी प्रवास विठू नामस्मरणात कधी संपतो हे ठाऊकच होत नाही. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामा

0: या कडव्यात शाळा ही ज्ञानाची नसून भक्तीची आहे. या शाळेत कोणताही भेदभाव नाही. जो कोणी प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतो तो या शाळेचा विद्यार्थी. विठ्ठलाचे नाव हेच खरे शिक्षण आहे. जगातील विद्या महत्त्वाची असली तरी मनाला शांती आणि जीवनाला दिशा देणारे शिक्षण म्हणजे भगवंताचे नामस्मरण. आषाढ कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशी वारीचे विशेष महत्त्व असते. यामध्ये आषाढी एकादशी वारी ही सर्वात मोठी मानली जाते. वारीचा महिमा अथांग आहे. वारीत सहभागी झालेल्या मनाला असीम शांतता आणि आध्यात्मिक समाधान मिळते. पंढरपूरला पोहोचल्यावर वारकरी सर्वप्रथम भीमा नदीत स्नान करतात. या पवित्र स्नान सर्व पापे नष्ट होतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यानंतर विठ्ठल दर्शनासाठी सर्वप्रथम प्रस्थान करतात. याकरिता तासन तास रांगेत उभे राहूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो तर विठ्ठलाला भेटायची ओढ असते, आनंद असतो. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर त्यांची वर्षभराची तपश्चर्या पूर्ण होते. पंढरपूरच्या वारीचा महिमा शब्दात सांगणे अशक्य आहे. ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. वारी आपल्याला निस्वार्थ प्रेम, नम्रता आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा ठेवण्याची शिकवण देते. इसवी सन 1685 संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली. पालखी ही 1000 जुनी परंपरा आहे, ज्याचे पालन करणे वारकरी लोक वारी नावाच्या प्रथेने पालन करतात. दिंडीमध्ये एकत्र येऊन गाणे, नृत्य आणि ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करून लोक हा उत्सव साजरा करतात. तुळशी माळ गळ्यात मुखी विठ्ठलाचे नाव, पंढरीच्या वारीतच आहे माझे खरे गाव, आहे माझे खरे गाव. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, तिथेच संपतो संसाराचा थाट, तिथेच संपतो संसाराचा थाट. पांडुरंग बोला ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पांडुरंग हरी.
1: नमस्कार श्रोते हो, मी सुरभी रोहिणी गणेश मुसळे. आज आपणास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे, अखिल विश्वासाठी देवाकडे पसायदान मागणारे, विश्वसंत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते संत म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. 130 महाराष्ट्रात होऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असून त्यांचा जन्म आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झाला. अगदी बालपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेल्या ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ, सोपानदेव व संत मुक्ताबाई यांची खंबीर साथ मिळाली. आई वडिलांच्या माघारी या चारही भावंडांचा समाजामध्ये खूप छळ केला, त्यांना वाळीत टाकले, नको नको ते बोलणे खावे लागले. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगावर दगड शेणसुद्धा मारले. तरी एवढ्या हाल अपेष्टा सहन करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपली आध्यात्मिक साधना आपले गुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. समाजामध्ये असलेले अज्ञान दूर करण्यासाठी वयाच्या अवघ्या 16 ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. सामान्य जनतेसाठी अवघड असणाऱ्या संस्कृतमधील गीता या ग्रंथावर टीका करून हा ज्ञानाचा ठेवा प्राकृतमध्ये लिहून हे ज्ञानाचे भांडार खुले करून देण्याचे बहुमोल असे कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केले. माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संस्कृत ज्ञानभाषा आणि राजभाषा असताना ज्ञानेश्वरांनी मराठीत श्रीमद भगवान गीतेवर भाष्य लिहावे हेच मुळी मराठी भाषेला पुढे नेणारे अभूतपूर्व क्रांतिकारी पाऊल होते. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीतील सुमारे 9000 ओव्या असून हा ग्रंथ अवघ्या 16 लिहिला. त्यांनी 1290 नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठी हा ग्रंथ पूर्ण केला. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले अमृतानुभव हा मराठी साहित्यातील एक अद्वितीय आणि स्वतंत्र तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. या कारके मी बोलेन बोली अरूपाचे रूप दाविन, अंतिंद्रियाते भोगविन इंद्रिया करवी, अंतिंद्रियाते भोगविन इंद्रिया करवी. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेशपर लिहिलेले 65 पत्र म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहन करून

सुमारे 9,000 ओव्या असून हा ग्रंथ अवघ्या 16व्या वर्षी लिहिला. त्यांनी इ.स. 1290 मध्ये नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठी हा ग्रंथ पूर्ण केला. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले अमृतानुभव हा मराठी साहित्यातील एक अद्वितीय आणि स्वतंत्र तत्वज्ञानपर ग्रंथ आहे. या कारके मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अंतिंद्रियाते भोगविन इंद्रिया करवी अंतिंद्रियाते भोगविन इंद्रिया करवी. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव 65 हा ग्रंथ होय. या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहन करून त्यांना उपदेश केला. तैसी केली या गोष्टी तया उघडीचे दृष्टी तैसी केली या गोष्टी तया उघडीचे दृष्टी आपणी या आपण भेटी आपणा माझी आपणी या आपण भेटी आपणा माझी. या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञानाचे सार सांगितलेलं आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी 28 अभंगाचा हरिपाठ लिहून जगाला भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. तो हरिपाठ आजही मोठ्या भक्तिभावाने घराघरात गायला ऐकला व अनुभवला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी दैवी कृपेची देणगी म्हणजे पसायदान होय. या पसायदानातून ज्ञानेश्वर महाराजांनी हे दान स्वतःसाठी न मागता संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी देवाकडे मागितले आहे. यात दुष्टांचा नाश हो, प्राण्यांचे प्रेम वाढवावे, सर्वांना सुख शांती मिळो अशी प्रार्थना केली आहे. जो जे वांछील तो ते लाहो अशी विश्वात्मक परमेश्वराकडे मागणी करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना लोकप्रेमाने माऊली म्हणतात. तीर्थयात्रेनंतर ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. अशा या महान संताच्या समाधी सोहळा कार्तिकी वैद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात आळंदी येथे साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी दरवर्षी आळंदीहून प्रस्थान करून ती आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे पोहोचते. या पालखीमध्ये लाखो लोक आळंदी येथून चालत माऊलींच्या गजरात पंढरपुरात येतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, भक्ती

निर्मळ आणि क्षमाशील राहण्याचा अमूल्य संदेश संत मुक्ताई या अभंगातून देतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्वांमध्ये संत मुक्ताई यांचे स्थान अतिशय मानाचे आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या भगिनी. परंतु त्यापेक्षाही त्यांची ओळख आहे ती एक ज्ञानी संत कवयित्री, आध्यात्मिक विचारवंत आणि वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी संत म्हणून. परंपरेनुसार संत मुक्ताईंचा जन्म 1279 सुमारास विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी झाला. समाजाने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे बालपणापासूनच त्यांनी अपमान, दारिद्र्य आणि संघर्ष अनुभवला. आई वडिलांच्या निधनानंतर मोठे बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईंनी अध्यात्मयोग आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला. वयाने लहान असल्या तरी त्या ज्ञानाने थोर होत्या. संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांनाही योग्य वेळी प्रेमाने समजावून सांगण्याचे धैर्य आणि आध्यात्मिक अधिकार त्यांच्यात होते. याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ताटीचे अभंग. एका प्रसंगी संत ज्ञानेश्वरांनी लोकांच्या वागण्यामुळे व्यथित होऊन ताटी लावून घेतली. त्यामुळे मुक्ताईंनी त्यांना बाहेर येण्याची विनंती करत सांगितले, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा.

0: भक्त ज्ञानेश्वर माऊली। धन्यवाद।
1: नमस्कार श्रोत्यांनो, रामकृष्ण हरी। ताटी उघडत ज्ञानेश्वरा असं म्हणत अवघ्या विश्वाला उपदेश करणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांच्या मंदियाळीतील आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या चरणी वंदन करून आज मी श्रेया जान्हवी सुखदेव चाटे सर्व संतप्रेमींचे मनापासून स्वागत करते। योगी पावन मनाचा साही अपराधजनांचा विश्वरागे झाले वन्ही संत सुखे व्हावे पाणी। या चार ओळी केवळ अभंगच नाहीत तर संतत्वाचे व्याख्याच आहेत। रागाने पेटलेल्या जगात पाण्यासारखे शांत

0: विश्वरागे झाले वनी संत सुखे व्हावे पाणी. या अभंगात ते सांगतात की संतांचे मन निर्मळ असावे, लोकांचे अपराध सहन करावेत. जगात राग आणि द्वेष कितीही असला तरी संतांनी शांततेचा मार्ग काही सोडू नये. संत मुक्ताईच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे योगी चांगदेव. योगी चांगदेव 14 वर्षे तपश्चर्या केल्याचा अभिमान बाळगणाऱ्या चांगदेवाचा अहंकारानुसार संत मुक्ताईंनी चांगदेवांना खऱ्या आत्मज्ञानाचा उपदेश केल्यामुळे चांगदेव त्यांना गुरुमाऊली मानू लागले, हा पुत्र प्रसवले. या अभंगातील प्रतिमा प्रतिकात्मक आहेत. परमात्म्याचा साक्षात्कार झाला की अशक्य वाटणारे शक्य होते, हा त्यामागील आध्यात्मिक अर्थ आहे. संत मुक्ताईंचे वारकरी संप्रदायातील योगदान त्यांच्या अभंगांमधून, संत विचारांमधून आणि समता, करुणा, क्षमा व नम्रतेच्या संदेशातून अमूल्य आहे. त्यांच्या वाणी वारकरी परंपरेला प्रेम, सहिष्णुता आणि आत्मज्ञानाची दिशा दिली. परंपरेनुसार 1297 सुमारास संत मुक्ताई परमेश्वरात विलीन झाल्या. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर जवळील कोथळी येथे त्यांची समाधी असल्याचे मानले जाते. आजही हजारो वारकरी आणि भाविक तेथे श्रद्धेने नतमस्तक होतात. श्रोते हो, संत मुक्ताईंचे संपूर्ण जीवन आपल्याला संदेश देते की ज्ञानाला नम्रतेची, भक्तीला करुणेची आणि जीवनाला मानवतेची जोड मिळाली तरच खरे संतत्व प्राप्त होते. चला तर मग श्रोते हो, संत मुक्ताईंचा हाच संदेश मनात ठेवून आपणही आपल्या अहंकाराची ताटी उघडूया आणि प्रेमाने जगूया. शेवटी मुक्ताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर, विश्वपर केमवे जाहले आम्हा पुस्ता कळो आले, मुक्त म्हणे नित्य मुक्त तिन्ही लोक आम्ही सुप्त. संत मुक्ताईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.
1: नमस्कार श्रोते हो, मी नंदिनी रत्नाकर नागरगोजे आज तुम्हाला महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा एक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजेच संत नामदेव यांची महिमा सांगणार आहे. संत नामदेव यांचा जन्म 1270 नरसी बामणी जिल्हा हिंगोली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आणि आईचे नाव गोनाई होते. त्यांचे वडील दर्जी होते. संत नामदेव यांचे संपूर्ण बालपण पंढरपुरात गेले. त्यांना लहानपणापासूनच विठ्ठलावर श्रद्धा होती. त्यांनी विठ्ठलावर एक अभंग लिहिलेला आहे, तो म्हणजे माझा विठ्ठलू सावळा गोपालू सावळा, सर्वांनी सुंदरू माझा पांडुरंग सावळा. या अभंगात त्यांनी विठ्ठलाच्या रूपाचे केलेले वर्णन ऐकले की मनाला शांती मिळते. मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी ते एक होते. त्यांनी पंजाबी व वज्र भाषेमध्ये काव्य रचली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबेत त्यांच्या 61 अभंग समाविष्ट आहेत. यावरून त्यांच्या विचारांची व्यापकता कळते. भक्त शिरोमणी संत नामदेव यांचे गुरु संत ज्ञानेश्वर होते. आपल्या कीर्तनामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. संत ज्ञानेश्वरांसोबत त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. पंजाब, गुजरात, राजस्थान पर्यंत त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण पोहोचवले. याचमुळे त्यांना उत्तर भारताचे पहिले वारकरी म्हणतात. त्यांचे सुमारे अडीच हजार अभंग आजही उपलब्ध आहेत. त्यांनी नामस्मरण व मानवता यावर भर दिला. त्यांची शिकवण अशी होती की जात धर्म हा भेद नाकारावा व सर्व धर्म समभाव आणि माणुसकी हाच खरा धर्म. नाम विठ्ठलाचे घेता घेता भावसागर तरला, नाम विठ्ठलाचे घेता घेता भावसागर तरला, संत नामा म्हणे संत नामा म्हणे. म्हणजेच विठ्ठलाचे नाव घेतल्याने माणूस या संसारसागरातून पार होऊ शकतो हा त्यांचा विश्वास होता. 1350 रोजी संत नामदेव श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ आपल्या कुटुंबासह संजीवनी समाधी घेतली. श्रोते हो, संत नामदेवांनी जाता जाता आपल्याला एकच संदेश दिला आहे की हाताने काम मुखाने नाम. आजही आषाढी कार्तिकेच्या वारीत लाखो वारकरी त्यांचेच अभंग गात पंढरीला जातात. त्यांचे जीवन आपल्याला हे सांगते की देव मंदिरात नाही तो माणसाच्या सेवेत आहे, देव मंदिरात नाही तो माणसाच्या सेवेत आहे. अशा महान संताला माझा कोटी कोटी राम. जय हरी विठ्ठल.
2: नमस्कार बालमित्रांनो, मी अक्षरा महालिंग मठपती यशवंत विद्यालय अहमदपूर इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला संत एकनाथ यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक

0: महान संत, कवी, समाजसुधारक आणि लोकशिक्षक होते. त्यांनी आपल्या लेखनातून, कीर्तनातून आणि आचरणातून समाजाला प्रेम, समता, दया, सत्य आणि भक्तीचा मार्ग दाखवला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या परंपरेतील ते एक तेजस्वी संत मानले जात. त्यांनी मराठी भाषेत अनेक ग्रंथ लिहून सामान्य लोकांपर्यंत धर्म, अध्यात्म आणि नैतिकतेचा संदेश पोहोचवला. त्यांचे संपूर्ण जीवन लोकसेवा, ईश्वरभक्ती आणि समाजप्रबोधनासाठी समर्पित होते. संत एकनाथ यांचा जन्म इसवी सन 1533 महाराष्ट्रातील पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. ते अत्यंत बुद्धिमान, नम्र आणि शांत स्वभावाचे होते. त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे, संस्कृत भाषा आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांचे गुरु जनार्दन स्वामी होते. जनार्दन स्वामी यांनी संत एकनाथांना अध्यात्म, भक्ती आणि समाजसेवेचे शिक्षण दिले. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञान प्राप्त केले आणि पुढे संत म्हणून प्रसिद्ध झाले. संत एकनाथांनी आपल्या गुरूंकडून केवळ धार्मिक शिक्षणच घेतले नाही, तर माणुसकीचेही महत्त्व शिकले. त्यांनी सर्व धर्म आणि सर्व जातीतील लोकांना समान मानले. त्यांचा विश्वास होता की देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, म्हणून कोणावरही अन्याय, भेदभाव किंवा द्वेष करू नये. ते नियमितपणे नामस्मरण, ध्यान, कीर्तन आणि प्रवचन करत असत. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा, जातीभेद, अहंकार आणि वाईट रूढींपासून दूर राहण्याचा उपदेश दिला. त्यांचे जीवन साधे, प्रामाणिक आणि सेवाभावी होते. संत एकनाथांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांनी मराठी भाषेत धार्मिक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना धर्म समजावून सांगितला. त्या काळात बहुतांश ग्रंथ संस्कृत भाषेत होते, त्यामुळे सामान्य लोकांना त्यांचा अर्थ समजत नव्हता. संत एकनाथांनी सोप्या मराठीत ग्रंथ लिहून ज्ञान सर्वांसाठी खुले केले. त्यांनी लिहिलेला एकनाथी भागवत हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये भक्ती, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी भावार्थ रामायण हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात रामायणाचा अर्थ सोप्या मराठीत सांगितलेला आहे. याशिवाय त्यांनी रुक्मिणी स्वयंवर, भारूड, अभंग, गवळणी इतर अनेक साहित्य रचना केल्या. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती, प्रेम, समता आणि सदाचार यांचे सुंदर वर्णन आढळते. संत एकनाथांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सत्य, दया, प्रेम, सेवा आणि चांगल्या आचरणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी प्रत्येक माणसाला देवाचा अंश मानला, म्हणून त्यांनी अस्पृश्यता आणि जातीभेदाचा विरोध केला. त्यांच्या मते माणसाची जात नव्हे तर त्याचे कर्म आणि चरित्र महत्त्वाचे असते. त्यांनी गरिबांना मदत केली, भुकेलांना अन्न दिले आणि दुखी लोकांना आधार दिला. त्यांच्या जीवनातून दया, क्षमा आणि सेवाभावाचे अनेक आदर्श प्रसंग दिसून येतात, म्हणून ते केवळ एक संत नव्हते तर खरे समाजसुधारक होते. धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, माझे नाव ज्ञानेश्वरी रमेश सूर्यवंशी. आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्याविषयी सांगणार आहे. नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा नमो. श्रोते हो, ज्या आवाजाने 450 वर्षापूर्वी भंडारा डोंगर दुमदुमला, ज्या अभंगाने दगडालाही पाजर फुटला, त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना मी साष्टांग दंडवत देते. तुकाराम महाराज म्हणजे कोण? ना ते राजा होते, ना कोणी पंडित. ते होते विठ्ठलाचे एक अनन्य भक्त, संत साहित्याचे शिखर, वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि मराठी मनाचा ठाव घेणारे संत, संत तुकाराम महाराज. 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र बघा. एकीकडे दुष्काळ, अन्याय, धर्माच्या नावावर कर्मकांड, तर दुसरीकडे पुण्याजवळच एक छोटंसं गाव देहू, येथेच महाराजांचा जन्म झाला. हा सावकाराचा मुलगा शेतात बसून देवाशी बोलायचा. घरात सावकारीचा धंदा, पण मन मात्र विठ्ठलाच्या नामस्मरणात, हृदयात माणुसकी. 2 वेळा दुष्काळ पडला, सर्व संपत्ती गेली, बायको रखमाबाई आणि मुलगा गेला. अनेक संकटे आली, पण त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. लोक म्हणायचे वेडा झाला, पण तुकोबा म्हणायचे हे संकटच मला देवाजवळ घेऊन जाणार आहे. भंडाऱ्याच्या डोंगरावर 13 दिवस उपाशी राहून त्यांनी विठ्ठलाची आराधना केली. तेथेच त्यांना अभंग स्फुरले. वेदांपेक्षा मोठा अभंग माझ्यात

0: तोंडी विठ्ठल, तू का म्हणे आता काही उणे नाही काही. त्यांची दुसरी पत्नी जिजाबाई रोज त्यांना भाकरी घेऊन याच भंडाऱ्याच्या डोंगरावर जायची. तिच्या पायात काटा रुतलेला पाहून स्वतः भगवंत आले आणि काटा काढला. भक्तीच्या बळे देव धावला, भक्ती लागी अंगीकार केला. किती निस्सीम भक्ती तुकोबांची. संत तुकोबांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे अभंग. संस्कृत नको, अवघड शब्द नको, शेतकरी कष्टकरी माणसाला कळेल अशी सोपी आणि थेट मनाला भिडणारी भाषा. नाही केले देवा आळस तरी भेटसी कैसा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. त्यांनी 4,500 जास्त अभंग लिहिले. त्यात देव आहे, समाज आहे, टीका आहे आणि प्रेमही आहे. त्यांनी थेट पंडितांना आणि ढोंगीपणाला प्रश्न विचारले. तीर्थी धोंडा पाणी देव आहे अंतरी, आत्मा ते देव ज्यानं म्हणती देवाचे वचन. दगडात देव नाही तर माणसात आहे हेच वेद सांगतात. त्यांचा विठ्ठल राजवाड्यात नव्हता बरं का, तो होता शेतात, वाऱ्यात, गरिबांच्या झोपडीत आणि दीनदुबळ्यांच्या सेवेत. तुका म्हणे जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. ही ओळ आजही आपल्याला माणुसकी शिकवते. भूता परस्परे पडो मैत्रीचा भाव, ही ओळ म्हणजे आजच्या जगासाठी मार्गदर्शकच आहे. जातीपाती लहान मोठं सगळं बाजूला ठेवून माणूस म्हणून जगा हेच त्यांनी शिकवलं. एकदा त्यांच्या अभंगाचा द्वेष करून काही लोकांनी ते इंद्रायणी नदीत बुडवले. तुकोबा 13 दिवस मौन राहिले. 13व्या दिवशी चमत्कार झाला. ओल्याशाईचे अभंग कोरडेहून पाण्यावर तरंगत वर आले. यालाच भक्तीची ताकद म्हणतात. नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तुका झाला तया अधिकारी. शेवटी त्याच लोकांनी त्यांचे पाय धरले. म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात, तुका केवडा केवडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवले की माणूस मोठा होतो तो साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि सेवाभावाने. साधे जीने उच्च विचार, हेची माझे भंडार. तुका मने माझे अंगी, लाज नाही लहान थोरी. 1650 साली देहासहित संत तुकाराम महाराज विमानात बसून वैकुंठास गेले. पण ते आजही आपल्यात आहेत. आज मोबाईल इंटरनेटचा युग आहे, पण त्यांचे विचार आणि अभंग आजही आपल्याला जगायला शिकवतात. म्हणूनच म्हणतात, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला सी कळस, तुका झाला सी कळस. त्यांचे अभंग ऐकले की मन शांत होते. म्हणून शेवटी एवढंच म्हणेल, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, घडावी देवाची भक्ती आणि व्हावी जनाची सेवा. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.
1: विठ्ठल गीती गावा.
2: नमस्कार श्रोतेहो, आत्ताच आपण भक्तिरंग या कार्यक्रमात वारकरी परंपरेचा वारसा हा कार्यक्रम श्री लोहारे डीबी यशवंत विद्यालय अहमदपूर येथील कला विभागाच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला. या कार्यक्रमामध्ये आराध्या पाटील, सुरभी मुसळे, श्रेया चाटे, नंदिनी नागरगोजे, अक्षरा मठपती, ज्ञानेश्वरी सुरवंशी या विद्यार्थिनींनी विविध महाराष्ट्रातील थोर संतांची महिमा आपल्या या कार्यक्रमातून आपल्याला ऐकवलेला आहे. तर सर्वांना या आषाढी एकादशीच्या आमच्या विद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर.
4: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात, भक्तिरंग वारकरी परंपरेचा वारसा. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, 10:32 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या रेडिओ कार्यक्रमात मी सुषमा दहिभाते आपल्या सर्वांची रेडिओसखी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य गेली अनेक वर्ष आकाशवाणीनं सार्थपणे पेललं आहे. माहिती, मनोरंजन, लोककला यांचं जतन करून वेळोवेळी आकाशवाणीनं आपली साथ दिली आहे. श्रोते हो, आज 23 जुलै रेडिओच्या इतिहासातील सोनेरी दिवस, कारण आजच्याच दिवशी 1927 साली इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी कंपनीनं मुंबई केंद्रावरून भारतात पहिलं रेडिओ प्रक्षेपण सुरू केलं. 1930 साली ब्रिटिश सरकारनं ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली आणि नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं. आणि 1957 साली प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवल्याप्रमाणे आकाशवाणी हे अजरामर आणि आपल्या जिव्हाळ्याचं नाव रेडिओला देण्यात आलं. 23 जुलै या दिवशी भारतात पहिल्यांदा अधिकृतपणे रेडिओचा मधुर आवाज सर्वत्र ऐकायला मिळाला, म्हणून आजचा हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. आज तुम्ही ऐकणारे सर्व श्रोते आणि आम्ही रेडिओवर बोलणारे सर्व निवेदक याच आकाशवाणीचा एक भाग आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो. तेव्हा आमच्या असंख्य रेडिओ श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या लक्षलक्ष शुभेच्छा.

मंडळी, भूपाळीपासून भैरवीपर्यंत श्रोत्यांचं मनोरंजन करणारं रेडिओ हे पूर्वीच्या काळातील घराघरातील एक जिव्हाळ्याचं माध्यम होतं. नव्हे, रेडिओ हा घरातील एक सदस्यच मानला जात होता. आज रेडिओचं स्वरूप जरी बदललं असलं तरी रेडिओच्या श्रोत्यांना रेडिओची तितकीच ओढ आहे. सकाळी उठल्याबरोबर लागणारी भूपाळी, भक्तिगीतं, देशविदेशातील घडामोडी जाणून घेणाऱ्या प्रादेशिक बातम्या, शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज, महिलांसाठीचे निरनिराळे कार्यक्रम, बालकांसाठी बालमंडळ, युवकांसाठी युववाणी, तर लोककला जागृत ठेवणारं लोकसंगीत, असे एक ना अनेक कार्यक्रम आजही रेडिओवरून ऐकायला मिळतात. श्रोत्यांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या आठवणी आणि आवडीची गाणी ऐकवणारे फोन इन कार्यक्रम जवळजवळ, श्रोते हो, आता पत्र लिहिणे आणि वाचणे बंद होत असताना आकाशवाणीच्या अनेक केंद्रांवरून पोस्टकार्ड पत्र आजही भरपूर प्रमाणात श्रोते पाठवत असतात. आणि आकाशवाणी देखील या सगळ्यांची दखल घेऊन आपली आवड, आपकी पसंत यासारखे पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करत असते. या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात झाली होती 23 जुलै रोजी. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर आकाशवाणी आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. घराघरातील मोठ्या ट्रान्झिस्टर रेडिओचं स्वरूप बदलत जाऊन आज डिजिटलायझेशनच्या युगात अगदी छोट्याशा मोबाईलमधील ॲपमध्ये आकाशवाणी सामावली आहे. पण त्याचा गोडवा आजही तितकाच आपलासा आहे. आज अनेक प्रसारमाध्यमं मनोरंजनासाठी उपलब्ध आहेत हे जरी खरं असलं तरी देखील एका गाण्यानंतर दुसरं कुठलं गाणं वाजणार याची उत्सुकता जपणारं रेडिओ आजही एकमेव साधन आहे.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. ही उद्घोषणा 23 जुलै इ.स. 1927 रोजी पहिल्यांदा रेडिओवरून देण्यात आली. त्यावेळी देश आजच्यासारखा विकसित नव्हता, परंतु वेगवेगळ्या रेडिओमागील कलाकारांनी, कार्यकर्त्यांनी रेडिओला नवीन स्वरूप मिळवून दिलं आहे. या आकाशवाणीच्या विकसित सर्वांचा मोलाचा वाटा आहे. काळ बदलला तसं प्रसारणाचं तंत्रज्ञानही बदललं. एक काळ असा होता जेव्हा श्रोते शॉर्ट वेव्ह आणि मिडियम वेव्ह्सवर रेडिओ ट्यून करायचे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अर्थात FM काळ आला, ज्यानं रेडिओला अधिक तरुण आणि थिरकणारं स्थानिक रूप दिलं. आज मोबाईल ॲपमुळे जगाच्या पाठीवर कुठंही बसून ऑल इंडिया रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकू शकतो. भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमासाठी रेडिओ या माध्यमाची निवड करून या पारंपरिक माध्यमाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. रेडिओवरून वेळोवेळी शेतीविषयक कार्यक्रमांना चालना दिल्यामुळे प्रगतिशील शेती आणि शेतकरी घडवण्याचं काम रेडिओनं वेळोवेळी केलेलं आहे.

श्रोते हो, आज आपल्याकडे टी व्ही, शेकडो चॅनल्स आणि सोशल मीडियाचे पर्याय उपलब्ध आहेत. माहितीचा पूर आला आहे, पण त्यात अधिकृतता आणि विश्वासार्हता किती हा प्रश्न नेहमीच असतो. अशा काळात आकाशवाणी आणि रेडिओनं आपली विश्वासार्हता आजही टिकवून ठेवली आहे. रेडिओच्या या छोट्याशा पेटीत जग सारे सामावले. निसर्ग, संगीत आणि विचारांचे अनोखे रंग उमलले. रेडिओच्या या छोट्याशा पेटीत जग सारे सामावले. निसर्ग, संगीत आणि विचारांचे अनोखे रंग उमलले. अदृश्य पण सर्वात जिवलग असा हा सोबती आहे. आकाशवाणी म्हणजे मनाला जोडणारा खरा साथी आहे. आकाशवाणी म्हणजे मनाला जोडणारा खरा साथी आहे.

गाणी, बातम्या, नभोनाट्य आणि शब्दांची जादून्यारी आकाशवाणीनं जिंकली आहे पिढ्यानपिढ्यांची स्वारी. काळाच्या ओघातही तिची मोहिनी कायम आहे. रेडिओची ही निखळ प्रीत मनाला सुखावणारी आहे. रेडिओची ही निखळ प्रीत मनाला सुखावणारी आहे. श्रोतेहो, राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्तानं माहिती आणि मनोरंजनाची गंगा अविरतपणे घराघरात पोहोचवणाऱ्या सर्व तंत्रज्ञांना, निवेदकांना आणि या क्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांना आजच्या दिवशी मानाचा मुजरा. तसंच आमच्या असंख्य रेडिओ श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

तेव्हा श्रोते हो, असा होता आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा दहीभाते आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. 11:01 झालं आहे.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: श्रोतेहो, धकाधकीच्या या वेगवान युगात स्वविकासासोबतच गरज आहे ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची. आपल्या विविध आरोग्य विषयक समस्या, होणारे विविध आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया. आरोग्य वर्धिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर गुरुवारी सकाळी 11:35 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम आरोग्य वर्धिनी.
5: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
6: आता काय?
5: काय म्हणजे झालेला बदल.
6: आता कशात?
5: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
6: अगं म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
5: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
6: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजानी लक्षात घ्या बरं का.
5: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
6: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
5: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
6: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: आकाशवाणीवरून जाहिरात करा,
2: आपलं म्हणणं जाहीर करा.
1: आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोत्यांच्या मेळ्यात, रसिकांच्या हृदयात, परभणी आकाशवाणी प्रत्येकाच्या मनामना.
3: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
4: दोनशे 29.9 meters अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत राग एक रंग अनेक हा कार्यक्रम. याअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शुद्ध कल्याण या रागावर आधारित चित्रपटगीतं. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा, तर निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपाते यांचं. ऐकूयात कार्यक्रम राग एक रंग अनेक.
5: राग एक रंग अनेक. श्रोतेहो नमस्कार. राग एक रंग अनेक या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण एका रागामध्ये 2 रागांचं मिश्रण असलेला राग ऐकणार आहोत आणि ज्याचं नाव आहे शुद्ध कल्याण. शुद्ध कल्याण हा राग कल्याण थाटातून निर्माण होतो. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जातो. शुद्ध कल्याण रागाची प्रकृती साधारण भूपरागासारखीच आहे. भूपरागाच्या तुलनेनं हा राग मंद्रसप्तकात अधिक गायला जातो. अवरोहामध्ये तीव्र मध्यम आणि शुद्ध निषाद मिंडद्वारा स्पर्श स्वराने दाखवतात. काही कलाकार मध्यम आणि निषादचं प्रमाण वर्ज्य करून गातात आणि असे रागरूप पूर्वीच्या बंदिशीमध्ये आढळतं. प ग प रेसा किंवा परे ही स्वरसंगती शुद्ध कल्याणमध्ये महत्वाची आहे आणि या संगतीमुळे भूप या रागापासून हा वेगळा राहतो आणि रंजकताही येते. शुद्ध कल्याण अवरोहामध्ये अधिक स्पष्ट होतो. श्रोते हो, आता ऐकवत एक छानसं गीत जे की आपल्या सर्वांच्या परिचयाचंच आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे बरं का, चोरी चोरी या चित्रपटातील.

चोरी चोरी या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं, हसरत जयपुरी यांच्या रचनेत. हे गीत म्हणजे या रागाचं विशेष आणि प्रसिद्ध उदाहरण मानायला काहीच हरकत नाही. शुद्ध कल्याण रागाचा आरोह अवरोह आणि पकड तसेच स्वरविस्तार.

0: शुद्ध कल्याण रागावर आधारित हिंदी चित्रपट गीतामध्ये अनेक सुंदर अशी गीतं आहेत. हा राग आपल्या शास्त्रीय शुद्धतेनुसार आणि गंभीर प्रकृतीनुसार गायला जातो. या रागामध्ये अनेक हिंदी चित्रपट गीतं देखील आहेत.
1: श्रोते, ऐकूयात पेईंग गेस्ट या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

शुद्ध कल्याण हा राग कल्याण थाटातून निर्माण होतो. या रागाच्या आरोहामध्ये म्हणजे चढता स्वर म्हणजेच पाच स्वरांचा आहे, तो म्हणजे सारे गपध आणि अवरोह म्हणजेच उतरता स्वर. त्यामध्ये सात स्वर आहेत. हे या रागाचं वैशिष्ट्य आहे, कारण काही संगीतकार या रागाला भूपकल्याण असं देखील म्हणतात. शुद्ध कल्याण रागावर आधारित मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर अशी हिंदी आणि मराठी गीतं आहेत. हा राग मनाला शांतता आणि एकाग्रता देणारा राग आहे. या रागामध्ये मराठी चित्रपट गीतं आणि भावगीतं देखील भरपूर आहेत. त्यातील अरे वेड्या मना हे हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं भावगीत अतिशय सुंदर आहे आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. त्याचप्रमाणे जिव्हाळा या मराठी चित्रपटातील गीत देखील याच रागामध्ये आहे. गीताचे बोल आहेत घन ओथंबून येते. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो, या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यामध्ये शुद्ध कल्याणच्या सुरावटी अतिशय प्रभावीपणे वापरल्या आहेत. ऐकूया श्रोतेहो सरस्वती चंद्र या चित्रपटातील मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं सरस्वती चंद्र या चित्रपटातील चंदनसा बदन हे गीत याच रागातील आहे, ज्याला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

राग शुद्ध कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्राचीन, गंभीर आणि मधुर राग आहे. हा राग ऐकताना मनाला शांतता, समृद्धी आणि भक्तीचा अनुभव येतो. या रागाची जाती अवडव संपूर्ण आहे. या रागाचा वादीस्वर गांधार असून संवादीस्वर दैवत आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायला जातो, म्हणजेच संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये हा राग गायला जातो. शुद्ध कल्याण हा स्वतंत्र राग असला तरी तो दोन रागांच्या मिश्रणातून बनतो, म्हणूनच या रागाला भूप कल्याण असं देखील म्हटलं.

0: ओळखलं जातं. हा राग गाताना गांधारवरून ऋषभकडे किंवा पंचमवरून ऋषभकडे येताना घेतलेली मिंट अतिशय मनमोहक वाटते. या रागात प्रामुख्याने शृंगार, करुणा आणि शांतरस आढळतो. रसिक बलमा या गाण्यात लता मंगेशकर यांनी विरहाची भावना व्यक्त करण्यासाठी या रागाचा अप्रतिम वापर केला आहे. तर चंदन सबदन या गाण्यात शांत रोमॅन्टिक मूड तयार करण्यासाठी या रागाच्या सुरावटी वापरल्या आहेत. श्रोतेहो, असा आहे आपला शुद्ध कल्याण हा राग. आणि श्रोतेहो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या राग एक रंग अनेक या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रागासह. तोपर्यंत नमस्कार. राग एक रंग अनेक.
1: श्रोतेहो, आताच आपण राग एक रंग अनेक हा कार्यक्रम ऐकलात. या अंतर्गत आज आपण शुद्ध कल्याण या रागावर आधारित चित्रपट गाणी ऐकलीत. आजच्या कार्यक्रमात सहभाग होता वैशाली जोशी यांचा, तर निर्मिती सहाय्य होतं वंदना सरपाती यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्स वर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स वर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. 11:35 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम. या अंतर्गत आज ऐकूयात लहान मुलांमधील लठ्ठपणा. याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कारले यांची सीमंतिनी कुंडेकर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूयात कार्यक्रम आरोग्यवर्धिनी.

0: नमस्कार श्रोते हो, आरोग्यवर्धिनी या मालिकेअंतर्गत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो, या मालिकेअंतर्गत आपण आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मुलाखतींचा आनंद आपण नेहमीच घेत असतो, वेगवेगळे विषय हाताळतो आणि जे सद्य परिस्थितीशी निगडीत आहेत आणि जे श्रोत्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वपूर्ण आहेत असे विषय आपण या मालिकेमधून चर्चेसाठी घेत असतो. श्रोते हो, आजचा विषय हा लहान मुलांशी निगडीत असणार आहे. होय, तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच घरात लहान बालकं आहेत आणि या लहान बालकांमध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत जातो आहे. का बरं लहानपणीच हा लठ्ठपणा वाढत जातो आहे? आणि प्रत्येक मुलाचा लठ्ठपणा काहीतरी वेगळे लक्षणं आपल्याला दाखवतो आहे. तर हे नेमका लठ्ठपणा, ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत का? हा लठ्ठपणा का वाढतो आहे? याची वेगवेगळी कारणं, लक्षणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संदीप कार्ले यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: WHO ने 4 मार्च हा दिवस शारीरिक लठ्ठपणा हा दिवस जाहीर केला आहे, म्हणजे याची गंभीरता आपल्या लक्षात आली पाहिजे की हा दिवस साजरा करण्यामागे आणि जागरूकता निर्माण करण्यामागे अर्थातच याचं प्रमाण वाढतं आहे कुठंतरी, आणि त्यामुळंच जागरूकता निर्माण करण्याची गरज अगदी WHO ला देखील निर्माण झालेली आहे. त्यामुळंच आपण हा विषय आकाशवाणीवरून सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी निवडला. आणि मला वाटतं मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच जे काही समज गैरसमज आहेत किंवा त्याची जी कारणं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यातून नक्कीच काहीतरी आशेचा किरण प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल आणि यातून प्रत्येकजण सोल्युशन काहीतरी निघेल अशी आशा करूयात. लठ्ठपणाची

0: वेगवेगळी कारणं, वेगवेगळे प्रकार आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. डॉक्टर, सुरुवातीला जसं मी श्रोत्यांना सांगितलं की प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि जवळपास 50% वर हे ओबेसिटीचं प्रमाण वाढताना आपण पाहतो आहोत आणि प्रत्येक लहान मुलाचं लठ्ठपणाचं प्रकार कारण तसं वेगवेगळं पण दिसून येतं. सगळेच मुलं एकसारख्या प्रमाणात लठ्ठ होत नाही आहेत. डॉक्टर, या लठ्ठपणाची कारणं काय सांगू शकाल बरं?
1: लठ्ठपणाचे कारणांचा जर विचार केला तर दोन प्रकार आहेत, ज्याला आम्ही इंडोजिनस आणि एक्झोजिनस किंवा अंतर्गत कारण आणि बाह्य कारण असं मानतो. तर इंडोजिनस किंवा अंतर्गत कारणामध्ये 10% सहसा मुलांमध्ये हे पाहायला मिळतं. अंतर्गत कारणांमध्ये जसं की थायरॉइड ही अंतर्ग्रंथी आहे, तर तिचे काही आजार असतील किंवा काही अनुवंशिक आजार आहेत की जे गुणसूत्रांशी संबंधित असतात. लहान मुलांमध्ये बरेचसे सिंड्रोम्स आहेत, काही वेळा लहान मुलांमध्येच डायबिटीज हा आजार जन्मापासूनच असतो. तर असे काही जन्मजात आजार किंवा एंडोक्राईन आजार तर यांच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. किंवा काही जणांना उंची जन्मापासून उंची कमी असते, म्हणजे ते खुजे असतात उंचीला आणि त्याला काहीतरी जन्मजात गुणसूत्रांशी संबंधित कारण असतं. परंतु थोडक्यात ह्या सर्व कारणांचे संबंधित मुलं किंवा मुली फक्त 10% पाहायला मिळतात आम्हाला. ही काही फार सर्वसामान्य गोष्ट नाही. सर्वसामान्य गोष्ट ही एक्झोजिनस आहे, म्हणजे बाह्य कारणांमुळं. म्हणजे लठ्ठपणा ही एक प्रकारचं कुपोषणच आहे. जसं एक 20 वर्षापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपला देश हा कुपोषणाने बाधित होता, म्हणजे लोकांना खायलाच अन्न मिळत नव्हतं आणि म्हणजे त्यांचे वजन कमी असायचे, उंची कमी असायच्या. आणि आज असं होतंय की खूप जास्त प्रमाणात अन्न खाल्लं जात आहे आणि ते की कमी दर्जाचं अन्न आहे आणि त्यामुळे लठ्ठ होत आहेत मुलं. तर हे बाह्य कारण आहे. या बाह्य कारणांमध्ये सर्वात पहिलं आहे की जीवनशैली, बाह्य बदलती जीवनशैली. बदलती जीवनशैली म्हणजे पहिले एक जागतिकीकरणाच्या अगोदर 20 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये श्रमाला किंमत होती आणि घरातल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी श्रम करावे लागायचे. जसं की स्वयंपाक करताना कुठेतरी खलबत्त्यात कुटावं लागायचं, रवी चारवावं लागायची स्वयंपाक करण्यासाठी, दळण आणण्यासाठी स्वतः खांद्यावर घेऊन दळण आणलं जायचं, किंवा शाळेत जाताना मुलं पायी जायचे किंवा फार तर फार सायकलवर जायचे. आता ही जीवनशैली बदलली. आता जन्म झालेलं जे छोटंसं बाळ ही नर्सरीमध्ये शाळेत जाताना व्हॅनमध्ये जातं किंवा गाडीवर जातं. घराबाहेर पडताना कुटुंब आजकाल कारमध्येच जातं, नाहीतर दारापर्यंत ऑटो बोलवला जातो. त्या रोडपर्यंत ऑटोसाठी कोणी चालतच नाही आणि सामानही आजकाल फोनवर ऑर्डर दिली की घरी येतं. त्यामुळे ही जी बदलती जीवनशैली आहे आणि यामध्ये श्रमाला किंमत कमी झालेली आहे. म्हणजे श्रम करणं हे तितकंच महत्वाचं काम आहे, परंतु लोकांच्या संकल्पनांमध्ये श्रम पेक्षा पैसे कमवणं या गोष्टीला खूप जास्त महत्व दिलं जात आहे आणि ह्यामुळे ही जीवनशैली तशी बनत चाललेली आहे. त्यामुळं आणि खाणं मात्र काही कमी नाही झालेलं आहे, खाल्लं भरपूर जात आहे आणि त्यामुळं वजन वाढत आहे. त्याचबरोबर कम्प्युटरचा वापर जास्त वाढला आहे, त्यामुळे बैठी जीवनशैली वाढलेली आहे. हे झालं एक महत्वाचं कारण. त्याचबरोबर खेळांचा अभाव शाळांमध्ये ही किंवा इतरत्रही. एक तर खेळाचे मैदानं जास्त उरलेले नाहीत, त्याच्यासाठी कोणी आवाजही उठवत नाही आणि मुलं खेळले तरी अंतर्गत खेळ जास्त खेळले जात आहेत. तर ते एक महत्वाचं कारण आहे. त्याचबरोबर खाताना आपण जे जेवण करतो त्यामध्ये हाय कॅलरी, अतिरिक्त कॅलरी असलेलं अन्न खाल्लं जात आहे. मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, बाहेरचे पदार्थ खूप खाल्ले जात आहेत. दर रविवारी शनिवारी सगळे बाहेर जेवायला जात आहेत. तर हे चुकत आहे. तर ह्या आणि जेही खाल्लं जात आहे अन्न ते पौष्टिक नाही आहे, कारण हे सर्व अन्न आता संकरित अन्न आहे. त्याच्यावर खूप सारे कीटकनाशकं, तणनाशकं, खतं ह्या सगळ्या केमिकलचा खूप वापर केलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम करत आहेत. तर ह्या अशा असंख्य कारणांचा परिणाम म्हणून आपली जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळे लठ्ठपणा हे सर्वच मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये वाढत आहे.
0: खूप छान कारणं सांगितली डॉक्टर. आपण अगदी सद्य परिस्थितीशी वास्तवाशी संबंधित असणारी ही कारणं आहेत. आपण आजूबाजूला पाहतो आहोत त्यानुसार आपण ही कारणं सांगितलेली आहेत. परंतु अनुवंशिकता हे पण एक कारण असू शकतं का?
1: अनुवंशिकता हे कारण म्हणजे गुणसूत्रांशी संबंधित काहीतरी आजारांमुळं लठ्ठपणा येणं. तर मी याला उत्तर असं देईल की समज एखाद्या

0: त्या घरामध्ये एखादा वडील किंवा आजोबा किंवा आई लठ्ठ आहेत, तर काय होतं की त्यांच्या लठ्ठपणामागं त्यांची जी चुकीची जीवनशैली आहे हे महत्त्वाचं कारण असतं.
1: बर
0: तेच संस्कार त्यांच्या मुलांवर होतात,
1: बर
0: त्यामुळे लहानपणापासून ते मुलं तेच पाहतात आपले आई वडील जे करतात. जसं की
1: हो
0: आई वडील भरपूर खातात, कमी काम करतात, कष्ट करत नाहीत, खाण्यावर नियंत्रण नाही, मग तेही तसंच शिकतात. आणि लहानपणापासून मुलं भरपूर खात राहतात आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये पण जीवनशैली त्याच प्रकारची असते जी की मोठ्यांची आहे, तीच लहान मुलांना जीवनशैली दिली जाते.
1: बर
0: त्यामुळं लठ्ठपणा हा त्या मुलांमध्ये पाहायला मिळतो पूर्णपणे. जसं आता तुम्ही अनुवंशिकता ही गोष्ट केली, तर मी लठ्ठपणाचे जे दुसरे प्रकार आहेत, जसं की लठ्ठपणा म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये चरबी खूप सारी जमा होणं, तर काही मुलांमध्ये कसं असतं की ती पोटावर जास्त चरबी जमा होते, काही जणांमध्ये ती चरबी नितंब कंबर या भागामध्ये जमा होते, तर काही जणांमध्ये गालाभोवती गळ्याभोवती जमा होते. तर हे जे प्रकार आहेत, तर हे आई वडिलांपासून ज्या प्रकारचं शारीरिक गुणसूत्र मुलांना मिळालेले आहेत, जसे की उंची आहे, वजन आहे, तर त्या आधारे तो प्रकार येऊ शकतो.
1: बर
0: परंतु मुळात अतिरिक्त कॅलरीज खाणं हा शेवटी गुणसूत्राशी संबंधित नाही तर जीवनशैलीशी संबंधित संस्कार आहे, आणि मग त्यामुळं ते पुढच्या पिढीमध्ये चालू राहतं.
1: अच्छा, कुठल्याही निरोगी व्यक्तीसाठी विशिष्ट वयामध्ये वजन वाढणं जीवनशैलीनुसार आपण सामान्य बाब म्हणू शकतो, परंतु अगदी बालपणातच जर समजा वजन वाढत असेल तर ते आपण कसं ओळखायला हवं, त्याची लक्षणं आपण कशी ओळखायला हवीत, काय सांगू शकाल डॉक्टर?
0: थोडक्यात लठ्ठपणाचं निदान करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जन्म झाल्यापासूनच लहान, म्हणजे जन्म झाल्यावर सुरुवातीला लहान मुलांचं वजन उंची आणि डोक्याचा घेर मोजला पाहिजे, आणि त्यानंतर दर 6 महिन्याला त्याचं वजन उंची आणि डोक्याचा घेर मोजून तो त्या आपण ग्रोथ चार्टमध्ये किंवा वजन वाढीच्या तक्त्यामध्ये त्याचं नोंद केली पाहिजे. आणि हा भारतीय बालरोगतज्ञ संघटनेतर्फे भारतामधील मुलामुलींचं सर्वेक्षण करून त्यांचे स्वतंत्र वयानुसार वेगळे वेगळे चार्ट्स तयार केलेले आहेत, तर त्यामध्ये आपण त्याची नोंद केली पाहिजे. आणि त्यामध्ये ज्याला आपण स्टॅटिस्टिक्सच्या भाषेमध्ये 2 स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणतो, किंवा 97 परसेंटाईल, 97 परसेंटाईलपेक्षा जास्त जेव्हा वजन असतं उंचीच्या प्रमाणामध्ये आणि वयाच्या प्रमाणामध्ये वजन जेव्हा 97 परसेंटाईलपेक्षा जास्त असतं, त्यावेळी आपण त्याला लठ्ठपणा किंवा ओबेसिटी असं आहे असं शास्त्रीयदृष्ट्या म्हणतो. परंतु जेव्हा ते वजन त्या काठावर असतं, त्यावेळी आम्ही त्याला अतिरिक्त वजन किंवा ओव्हरवेट असं मानतो. ओव्हरवेट होणं हीच लठ्ठपणाची म्हणजे ओबेसिटीची पहिली पायरी असते.
1: बर
0: त्यामुळं वजन वाढीचा तक्ता जर आपण सुरुवातीपासून जर सांभाळला, तर त्यामध्येच आपल्याला निदान होतं की बाळाचं वजन त्याच्या वया आणि उंचीपेक्षा जास्त वाढत आहे आणि आपल्याला वेळीच पावलं उचलता येतील.
1: पालकांनी वेळीच, तुम्ही जसं म्हणालात की वेळीच पावलं उचलणं आवश्यक आहे, तर पालकांनी डॉक्टरांकडे जाणं आता आवश्यकच आहे, ही गंभीरता कधी लक्षात घ्यावी?
0: सुरुवातीला बाळाला आपण लसीकरणासाठी, जन्म झाल्याच्या नंतर बाळाला लसीकरणासाठी डॉक्टरकडे न्यावं लागतं. 1.5 महिन्यापासून सुरुवात होते लसीकरणाला, तर त्या प्रत्येक टप्प्यावर बाळाचं वजन मोजलेलं जातं, तर त्याची नोंद फक्त त्या ग्रोथ चार्टमध्ये मेंटेन करावी आणि हे कागदपत्र सांभाळणं महत्त्वाचं आहे. मी बालरोगतज्ञ म्हणून आज समाजात जे पाहत आहे की एकदा लहान मुलांना आम्ही तपासतो तर पुढच्या भेटीमध्ये तो कागद हरवलेला असतो, लोक कागद सांभाळत नाहीत. तर मी असं म्हणेल की ग्रोथ चार्ट हा प्रत्येक बालकाला भारत सरकारतर्फे जे लसीकरण पुस्तक दिलं जातं त्यामध्ये तो ग्रोथ चार्ट असतो आणि खाजगी डॉक्टरांच्या फाईलमध्येही तो असतो, फक्त तो व्यवस्थित नोंद घेतला पाहिजे आणि तो सांभाळला पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये आपोआपच आपल्याला लठ्ठपणाचं निदान होऊन जातं.
1: बरं, ह्या लठ्ठपणाचे अनेक परिणाम आपण बालवयामध्ये होताना पण बघतो आहोत, तर अगदी लहानपणातच कोणकोणत्या परिणाम शरीरावर होऊ शकतात याबद्दल काय सांगाल?
0: लठ्ठपणा ही अशी गोष्ट आहे की जी शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करते.
1: बरं
0: जसं आता लहान मुलांपासून जर जसं हृदय आहे, तर हृदयावर अतिरिक्त ताण येतो कारण हृदयाला जास्त पेशींना रक्त पुरवावं लागतं. फुफ्फुसावर ताण येतो आणि ही जी अतिरिक्त चरबी आहे तर पोटामध्ये जमा होते, मांडीवर जमा होते, नितंबामध्ये जमा होते, त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या अवयवाला धोका निर्माण होतो. जसं की ह्याच लहान मुलांमध्ये पुढच्या काळामध्ये जसे माध्यमध्ये मोठे होतात 10-12 वर्षाचे, त्याच वयात त्यांच्यामध्ये बीपी, हायपरटेन्शन, काही काही वेळा मधुमेह किंवा जसं लिपिडचं प्रमाण वाढून हायपरलिपिडेमिया हे प्रॉब्लेम आहे.

0: येतात, लिव्हरमध्ये चरबी जास्त गोळा व्हायला लागते, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होतं, त्यांना पित्ताशयात खडे होतात, किडनींवरचा ताण वाढतो, त्वचा फाटली जाते, त्वचा ताणली जाते. अक्षरशः जसं एखाद्या गरोदर स्त्रीचं पोट 9 महिन्याच्या नंतर ताणलेलं असतं आणि तिची त्वचा फाटलेली असते, पोटावरची त्वचा, बऱ्याचदा पांढरे डाग येतात, तसे डाग आम्ही लहान मुलांमध्ये पण बघतो. वयाच्या 12-14 वर्षाच्या मुलांमध्ये आम्ही पोटावर तसे त्वचा फाटल्याचे डाग बघतो आम्ही. त्याचं कारण अतिरिक्त चरबी शरीरामध्ये आहे हेच आहे. या मुलांमध्ये पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी हे सर्व वयस्कर लोकांचे प्रॉब्लेम्स पण लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं जसं आता प्रत्येक आंतरग्रंथी आहे, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, प्रत्येक ग्लँडला जास्ती काम करावं लागतं, कारण ह्या चरबी जी जमा होती त्यामुळं संपूर्ण शरीराचं आकारमान वाढतं आणि त्यामुळं सर्वच अवयवांवर परिणाम होतो आणि मग एक एक आजारांची सुरुवात होते.
1: अच्छा, म्हणूनच हल्ली आपण बघतो आहोत की अगदी कमी वयामध्ये मधुमेहाचे रुग्ण आपल्याला दिसू लागले आहेत, हायपरटेन्शनचे रुग्ण कमी वयामध्ये आपल्याला दिसू लागले आहेत, नाही का?
0: आणि त्याशिवाय आणखी एक महत्वाचं, जेव्हा हेच मुलं लक्ष न देता मोठे होतात तेव्हा मुलींमध्ये PCOD, मुलांमध्ये स्पर्म काउंट कमी होणं, त्यामुळे वंध्यत्व हा कॉमन प्रॉब्लेम आहे आजच्या काळामध्ये. मुलगा असो की मुलगी असो, जेव्हा ते मोठे होतात वंध्यत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण हे ओबेसिटी हे आहे. आणि आणखी एक महत्वाचं जे लवकर लक्षात येत नाही ते म्हणजे लठ्ठपणा आणि प्लास्टिकचा वापर, ह्या दोन गोष्टींमुळं कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. ज्या वेगामध्ये सिगारेट तंबाखूमुळं कॅन्सर होतो त्याच प्रमाणामध्ये लठ्ठपणा आणि प्लास्टिकचा वापर हे दोन महत्वाचे कारण आहेत आणि कॅन्सरचे पेशंट देशभरामध्ये खूप मोठ्या संख्येने वाढत आहे.
1: म्हणजे आरोग्यविषयक सगळ्या गोष्टी इथेच येऊन थांबतात. जर आपण सकस आहार घेतला आणि रेग्युलर एक्झरसाइज जर केली आणि निरोगी राहिलो तर सगळ्या आजारांपासून आपण दूर राहू शकतो, नाही का? डॉक्टर, जेव्हा बाळ लहान असतं आणि ते छान गुटगुटीत असतं तेव्हा त्याचं खूप कौतुक होतं, परंतु हाच गुटगुटीतपणा वयाच्या 12-13 वर्षीही तसाच जर राहिला तर या लठ्ठपणाचे शरीरावर जसे परिणाम होतात तसेच मनावर पण परिणाम होऊ शकतात.
0: नक्कीच होतात. अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण शरीरा इतकं मनही तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणतो 10-12 वर्ष नाही, वयाच्या 4-5 वर्षापासूनच ज्यावेळेस ते मुलं बालवाडीमध्ये जातात आणि ते लठ्ठ असतात तर त्यावेळेसपासूनच साहजिकच इतर मुलांशी खेळताना त्यांची हालचाल मंदावते, त्याच्यामुळे ते कमी खेळतात. जिथं टीम गेम खेळायचा असतील, 4-5 मुलं एकत्र खेळणार असतील तर साहजिकच आहे थोडंसं त्यांची हालचाल कमी होते, त्याच्यामुळं ते खेळामध्ये कमी मिसळतात, त्याच्यामुळं ते एकेल कोंडे होत जातात आणि सहजच कोणी म्हणून जातं अरे काय जाड आहे. मग हे जे सहज लोक बोलता बोलता काहीतरी बोलून जातात त्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होतो, मुलींच्या मनावर होतो. काही मुलं मुली खूप हळवे असतात आणि मग त्यांच्यामुळे डिप्रेशन हा एक अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे जो आजच्या काळामध्ये आम्ही बघत आहोत.
1: बर, या मुलांचे जे पालक आहेत नेहमी आपण असं म्हणताना ऐकतो की ह्याचा आहार तर खूप कमी आहे पण तरी देखील हा खूप वजनाने वाढतो आहे, तर यामागे नेमकं कारण काय?
0: यामागे महत्वाचं कारण हे आहे की आपण जो आहार खात आहोत तो संतुलित आहार खात नाही आहोत.
1: बर,
0: मुलांच्या संतुलित आहारामध्ये प्रोटीन्स प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकांचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि चरबी तर अतिशय कमी असली पाहिजे. आज आपण जे अन्न खात आहोत त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी आहे आणि कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण वाढत आहे आणि आपण जेही अन्न खात आहोत त्यामुळे नैसर्गिक अन्न फारसं राहिलेलं नाहीये, सगळं फवारलेलं संकरित अन्न आपल्या वाट्याला जास्त येत आहे, भेसळयुक्त अन्न खूप आहे, त्यामुळं यामध्ये आपल्याला लाभ न होता हानी जास्त होत आहे. त्यामुळं हे अतिचरबीयुक्त अन्न जे जात आहे आणि आता जसं तुम्ही म्हणाल की एखादी आई म्हणती डॉक्टर पोळी काही जास्त खात नाही तो, परंतु त्या बदल्यात मग ती आई काय करते, भूक लागली ना एखादा बिस्किटचा पुडा दे, दिवसभर मग त्याच्यावरच राहतो,
1: दोन चॉकलेट्स,
0: एखादं खेड्यापाड्यात पण आजकाल ते कोल्ड्रिंक 5 रुपयाला मिळतं, चिप्स कुरकुरे तर वेळ जात नाही म्हणून चिप्स खाणारे लोक आहेत, काय टीव्ही लावला बघायचं आहे काहीतरी खातखात बसायचं, हे जे चुकीचं अन्न खाल्लं जात आहे तर त्यामुळं लठ्ठपणा वाढत आहे.
1: अच्छा डॉक्टर, आपण बघतो आहोत की या लठ्ठपणाचे परिणाम शरीरावर जसे दिसत आहेत तसे मनावर पण दिसून येत आहेत आणि आता खरी गरज निर्माण झाली आहे की प्रत्येकानेच लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे, तर हा लठ्ठपणा टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
0: सर्वप्रथम आपल्या कुटुंबामध्ये

0: ते आपल्या मुलाला किंवा आपल्याला लठ्ठपणा आहे ही गोष्ट घरातील कुटुंबातील सदस्यांनी मान्य करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा हे लोक मान्य करत नाहीत. त्याचबरोबर आपली जीवनशैली कुठंतरी चुकत आहे, आपण चुकीचं अन्न खात आहोत हे मान्य करणं आवश्यक आहे. मग एकदा का कुटुंबांनी ही गोष्ट मान्य केली की आपोआपच मग ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. तर हा पहिला मुद्दा. त्यानंतर सगळ्या कुटुंबामध्ये एक वाक्यता असली पाहिजे. म्हणजे आपलं बाळ लठ्ठ असेल तर सर्वप्रथम मी असं म्हणेल की आई वडिलांनी आपण स्वतः लठ्ठ आहोत हे असं समजून स्वतःचा आहार आणि स्वतःची जीवनशैली बदलली पाहिजे. कारण मुलं आई वडील किंवा घरातील कुटुंबांकडे बघून त्यांचं अनुकरण करूनच शिकत असतात. त्याच्यामुळं मुलासाठी वेगळा आहार आणि आई वडिलांसाठी वेगळा आहार असं नाही चालणार. आणि त्याचबरोबर घरामध्ये जे आजी आजोबा काका काकू किंवा मामा ही जी मंडळी आहेत या सगळ्यांमध्ये एक वाक्यता असली पाहिजे. जसं आता आम्ही सांगतो की मुलाला बिस्किटचे पुडे चिप्सचे पुडे देऊ नका. आई म्हणते नाही द्यायचं, आजोबा मात्र आणून देतात. किंवा मुलगी असेल तर मुली वडिलांच्या खूप लाडक्या असतात तर मुली पप्पाला फोन करतात, पप्पा आईस्क्रीम आणा. पप्पा येताना लगेच आईस्क्रीमचा पुडा नाही तर केक कप केक घेऊन येतात. त्यामुळे हे एक वाक्यता नसल्यामुळं खूप वेळा अंमलबजावणी होत नाही आणि सुधारणा होत नाही. त्याच्यामुळं सर्वप्रथम कुटुंबामध्ये एक वाक्यता असली पाहिजे आणि सर्व कुटुंबांनी मग त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच अन्न खावं. जेवताना पोटात जागा नाही तरी विनाकारण खाणं, पाहुण्यांचा मान राखण्यासाठी खाणं हे चूक आहे. आणि जेवण करताना खूप टच्च पोट भरून जेवू नये. आई वडिलांनी पण पोटामध्ये जसं अर्धा भाग अन्न असावं, पाव भाग पाणी असावं, तर पाव भाग मोकळा असावा ही जी जुनी शिकवण आहे याचं पालन आई वडिलांनी करावं आणि तेच मुलालाही शिकवावं. त्यामुळं त्यांनाही ते संस्कार होतात. आपल्याला भूक लागली की नाही हे मुलांना ओळखायला शिकवावं आणि भूक लागली असेल तरच खाऊ घालावं. लहान मुलांना हे समजत नाही. यावर नियंत्रण आई वडिलांनी स्वतः आजी आजोबांनी स्वतःवर करावं आणि ते संस्कार मुलांवर द्यावे. त्याचबरोबर घरामध्ये छोटी छोटी कामं आई वडिलांनी पण कष्टाची कामं करावीत आणि मुलांना पण ते कष्टाचे कामं करायला शिकवावीत. हे असे छोटे छोटे बदल जर केले तर ओबेसिटी पण एकच आहे की टाळण्याचा प्रयत्न सर्व कुटुंबांनी करावा, एवढंच मी सर्वांना सांगेल.
1: नक्की डॉक्टर, बऱ्याचदा आरोग्यविषयक मुलाखती घेत असताना निष्कर्षाकडे जेव्हा आपण येतो, मुलाखतीच्या पूर्णत्वाकडे येतो, त्याचा निष्कर्ष एकच निघतो की आपला आहार आणि आपली दैनंदिन जीवनशैली, आपण करत असलेली कसरत व्यायाम हे जे आहेत यामुळेच आपलं आरोग्य निरोगी राहू शकतं. तर आजही आजच्या या मुलाखतीच्या निष्कर्षाकडे येत असतानाही पुन्हा आपल्या श्रोत्यांना तेच सांगावं लागतंय की आपला आहार जर सकस आणि योग्य आणि आपल्या शरीराला हवा तितकाच जर असेल तर नक्कीच आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. तर अनेक श्रोते आजची आपली ही मुलाखत ऐकत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लठ्ठपणाचं प्रमाण वाढतानाच दिसून येतंय. ते नियंत्रणात आणण्याची गरज आज सामाजिक झालेली आहे. तर जाता जाता आपण सगळ्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल थोडक्यामध्ये, आपल्या मुलाखतीचा निष्कर्ष काय सांगाल?
0: मी जाता जाता एक दोन तीनच वाक्य सर्व परभणीकरांसाठी सांगून जाईल. सर्वप्रथम कुठल्याही आजाराला टाळणं केव्हाही उत्तम. दुसरी गोष्ट, लठ्ठपणा ही विविध आजारांची जननी आहे. एक आजार पुढच्या काळामध्ये असंख्य आजारांना जन्म देणार आहे. त्यामुळं लठ्ठपणाला वेळीच ओळखा आणि त्याला गंभीरतेने घ्या आणि आई वडिलांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी स्वतःचा आणि मुलाचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. आणि प्रयत्न करत असताना ते प्रयत्न किंवा तो संस्कार हा कायमस्वरूपी कुटुंबामध्ये राहिला पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा आपण डॉक्टरांची मुलाखत ऐकतो किंवा डॉक्टरांकडे जातो आणि मग 3-4 महिने आपण सगळं आरोग्याच्या नियमांचं पालन करतो, 4 महिन्यांनी परत आपण नियम तोडून परत चुकीची जीवनशैली स्वीकारतो, तर सातत्य राहत नाही आणि मग त्यामुळं प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळं आपल्या प्रयत्नांमध्ये निरोगी परिपूर्ण जीवनशैलीमध्ये सातत्य ठेवणं सर्व कुटुंबांनी आणि ती एक सवय निर्माण करणं आपल्या सर्व सदस्यांमध्ये हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सर्वांनी निरोगी जीवनशैलीचं पालन करावं, श्रमाला महत्त्व द्यावं आणि ते संस्कार आपल्या मुलांवर करावे असंच मी सर्व श्रोत्यांना सांगतो. या प्रसंगी मला परभणी आकाशवाणी केंद्राने चर्चा करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी परभणी आकाशवाणी केंद्राचे खूप आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद डॉक्टर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम ऐकलात. याअंतर्गत लहान मुलांमधील लठ्ठपणा याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप कारले यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आरोग्यवर्धिनी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
2: महाराष्ट्रात अनेक लोककला जन्माला आल्या आहेत आणि त्यातून लोकसंस्कृती संपन्न झाली. अशाच लोककलेचं सादरीकरण होणारा कार्यक्रम लोकसंगीत जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 11:35 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: ₹239 अर्थात 1305 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकतात. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून काही क्षणातच. प्रतीक्षा करा.

0: 10 लाखांची लॉटरी मला वाव
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैत्रिणींनो नमस्कार आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण दिन माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो आजच्याच

दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. मैत्रिणींनो, तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला. लोकांना माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात, डिजिटल युगात आणि सोशल मीडिया, अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या, वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, शेतकरी, सीमेवर तैनात सैनिक, व्यावसायिक असो, गृहिणी असो, समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम, मालिका, देश विदेशातल्या बातम्या, त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे. तेव्हा मैत्रिणींनो, भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. हं, चला तर आज आपणही भारतभ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

0: मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत, प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो. चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं 1% म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही, आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला, तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथ मध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत फार कमी आहे, म्हणजे ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: तो पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक 3-4 महिन्यात एक 4-5 दिवस असतच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही. कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला, तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला

0: आणि बाबांना म्हणजे शास्त्रांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून असेल पण तो चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
1: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
0: हा म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय. मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का. मग नंतर देण्याची बरं कुठलं. मग तेव्हा डोक्यात ते सारे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक
1: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
0: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखाद्या ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चलता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
1: हे जास्त आवडतं.

0: कुठलं, मग तेव्हा डोक्यात येत अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक एक एक एक
1: आवडायला लागला आणि तुम्हाला फिरायलाही मिळालं. बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचं म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
0: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवरच आपण एखाद्या ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
1: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त
0: आवडतो. हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
1: डोंगर, दऱ्या.
0: डोंगर, दऱ्या.
1: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
0: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली. तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल, म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे. कारण लोकांना नैनिताल जास्त माहितीये आणि मुळात मी जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
1: ही गोष्ट जास्त छान.
0: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
1: बरोबर,
0: तुम्ही फिरायला आले आहेत, मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्यात साठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा.
1: रिलॅक्स करा.
0: पण एक गोष्ट आहे आणखीन, की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते, किंवा मग आम्ही मैत्रिणीसोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
1: अच्छा.
0: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेज मध्येही जायला आवडतं, मग तेव्हा ती गर्दी आवडते.
1: अच्छा. तर तुमच्या प्रवासात तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलाय, तर असा एखादा अनुभव आहे का की जो तुम्हाला खूप काही शिकवून गेला, किंवा तो अनुभव तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील?
0: खरं सांगायचं तर प्रवासामुळे तुमच्या स्वतःमध्ये बदल होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे मुळात तर मी तर म्हणेल की ज्यांना डिप्रेशनचं आहे किंवा एन्झायटी आहे किंवा आणखीन काही घरगुती याच्यामधनं आहे, तर तुम्ही बाहेर निघून जा. म्हणजे घरात घर सोडायचं, 5 दिवस फिरून यायचं. होतं काय की ती तयारी करायला तुम्हाला 2 महिने लागतात कुठे बाहेर फिरायला जायचं, म्हणजे मग तुमचं जे डोकं असतं ते त्याच्यात फिरतंय, गुंतून जातं की मला हा ड्रेस घालायचा आहे का. कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा, आपली लोक म्हणा. कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा. तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर, मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतोय, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. बरं, तो असा डोंगरावर बसला राहायचा, त्याच्या बाजूला मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय तर आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका अप्रतिम होता. म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले 20 टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात आहेत, मध्ये धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल, प्लम याची, जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत, आणि त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीने चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे. ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले, कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हटलं हा एवढ्या कमी याच्यात तर आपल्याला इतकं सगळं देतो आहे. पण ती लोकांनी ना आपुलकीनी, आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं, म्हणजे आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना, आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वाह, किती मोठं मन असलं पाहिजे की.
0: आणि म्हणजे
1: आपलं केलं त्यांनी.
0: अजूनही बोलत राहतात ते लोक, किंवा काही मला तिथे जायचं असेल, त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे.
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.

0: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
1: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करणे, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत, कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये, आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मला असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
0: बरोबर.
1: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर. अरे बापरे, भांगमीन सडेल आपल्या लोकांना? नाही नाही असं नसतं म्हणे, ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी, कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तो बघितल्यावर, पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे खायचा का, पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही, प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
0: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्कीच सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
1: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी. तर मी गावांमध्ये जाते,
0: बरोबर,
1: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात, त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं, त्यामुळे छान भूक लागलेली जाते. तीन चार वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला चार वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
0: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
1: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला, होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
0: अच्छा.
1: मी जाते सगळ्यांनी, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं, कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो दोन तीन दिवसामध्ये. ग्रुप राहिला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही, ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मला लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
0: बरोबर आहे.
1: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, मी म्हणते तुम्ही आधीच माझं रूप बघितलं नाही कदाचित, इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
0: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा त्यांच्याशी जुळून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं.
1: कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळे असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासून रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
0: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो,
1: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
0: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की बा मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
1: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
0: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
1: बघा सगळीच ठिकाणं छान आहे, असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती, मला स्वतःला जायची इच्छा होती, कासार देवी म्हणून आहे.
0: अच्छा.
1: अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदांनी तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे ते आहे कासार देवी.
0: अच्छा.
1: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलंय आणि आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसरा गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावीत.
0: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादा निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
1: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
0: अच्छा.
1: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे, म्हणजे वायुतत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावीत.
0: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
1: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या, आणि तुम्ही जेव्हा

0: डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप, तुम्हाला 10 किलोमीटरवर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
1: अच्छा,
0: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोचते, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
1: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला
0: करायचं नियोजन करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचसं काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहते, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं, गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आज गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
1: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
0: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथं ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. तेव्हा तुम्हाला फ्लाइट्सनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही, कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचंही माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
1: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
0: हे बघा, मला असं ना लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगले मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यातनं गुगल आजकाल खूप चांगला आहे. करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं, पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का. पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहे.
1: अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
0: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा करा.
1: बरोबर, तुम्ही भरपूर ठिकाणी गेले तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या.
0: मला सगळ्याच आवडतात. म्हणजे ओनम मधलं आपण नौकाविहार नाही, त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
1: ओनमला या,
0: मग ती त्यांच्या रांगोळ्या, त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं
1: असं वाटतं.
0: इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
1: अच्छा,
0: आणि लग्न तिथली.
1: अच्छा,
0: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं, तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात, आपण म्हणतो की हुंडावळी आहे, हे आहे, ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो. आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हटलं होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, अरे तुझं लग्न कसं झालं, नाही हमारे यहाँ शादी नहीं होती. म्हणे म्हणतो फिर क्या होता है, म्हणजे नाही हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आती है नहीं, वो लड़की को नहीं पूछते क्या. नहीं नहीं, वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है, हम लेके आते हैं. उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
1: अच्छा,
0: तो म्हटलं फिर कपडे लागते. नाही यहाँ आने के बाद वो खरीदी, म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
1: वेगळीच परंपरा आहे,
0: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हटलं अरे वा, हे तर छान आहे. तर हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
1: सगळी संस्कृतीच खूप छान आहे.
0: हा, आणि लोक प्रेमळ आहेत. मग ते मी म्हणलं ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे तुमच्यामध्ये.
1: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची.
0: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हंपीला जेव्हा जाऊन आली, हंपे बघितलं, पण तो गाईड थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, ते मला असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस परत एकदा. किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे, ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण 1-2 झालेली आहेत.
1: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व

0: जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे. अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
1: अशी तर भरपूर राज्य,
0: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
1: अरुणाचल, आसाम हा भाग राहिलेला
0: आहे, तो पण तुम्हाला
1: करायचा आहे.
0: आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज. एका दिवसाच्या, दोन दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना. मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला, किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगले मिळतात, तर एक दोन ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते, त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
0: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
1: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाईट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझनमध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा एक दोन तीन महिन्याआधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं, कुठे पोहोचायचं आहे, समजा मी कोचीनवरनं मला जायचं आहे, कोचीनच्या जवळ नियरेस्ट स्पॉट कुठला आहे, मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत बघत बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
0: अच्छा,
1: जितका तुम्ही जास्त करता नंतर नंतर कंटाळा
0: आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती भांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: आणि असंच सगळेजण छान फिरत राहा आणि आनंदी राहा.
0: नक्कीच मैत्रिणींना, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच, पुन्हा भेटू भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन मैत्रिणीसह. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो.

तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, परत काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए, कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे. असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो. हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं. उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो. काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो. आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो. सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं. योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आजचं युग हे मीडियाचं युग आहे. माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे. म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं. पुलंना वाचावं, ऐकावं. त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल. ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल. आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय. परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण रस्सीखेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सीखेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. जे आर डी टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं.

लना कधीच करू नये, मन घायाळ होत. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहत. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच, आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजाराणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील, साधंसंच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगडमध्ये गेले. तेथील वातावरणात, संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजीरा छकुलीचं आगमन झालं, मग काय. आनंदी

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजारपाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा. प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागला नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं. कोणालाही तिळभरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन ताऊन सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिस ना मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाक घरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता. तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे. त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सुचेनासं होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूम कडे गेली आणि जे घडू नये असं मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं. भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसबसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी न्हाऊन घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केलं नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई मानवजातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं, लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं. म्हणतात ना, अंत भला तो सब भला. त्या सर्व करत्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीचं सामर्थ्य देखील तूच दे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05:30 झाली आहेत. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

कार्यक्रमात सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: गृहदेवता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली.

0: घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनचर चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व

0: करणार आहेत. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध आणि जुडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP संसद मार्चचा तपास NTA करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 7,500 कोटींच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा. रत्नागिरीच्या विमानतळासाठी सामंजस्य करार. पावसानं जोर घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. आणि फळपीक विम्यासाठी आंबा पिकाच्या हप्त्यात 5,000 रुपयांची घट. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
3: रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा केली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्पही जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाटत किंवा त्या परिसरात शिपयार्ड सुरू करण्यात येणार आहे. तसंच अत्यंत महत्वपूर्ण असा CNG प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीच्या विमानतळाचं काम 75% पूर्ण झालं असून येत्या 3 महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. सध्याची धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्यात यंदा मान्सूनने आगमनानंतर मोठी दडी मारली. नंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे खेड आणि राजापूरसह अनेक ठिकाणी पूर आला. खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये झालेल्या भूस्खलनात पिता पुत्राचा मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवस कोरडे गेले आणि गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय आणि धरण प्रकल्पांमधल्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 46.49% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 50.90% पाऊस झाला होता. 20 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाताची फक्त 28% क्षेत्रावर तर नाचणीची अवघे 18% क्षेत्रावर लागवड झाली आहे. खेड तालुक्यातल्या नातुवाडी मध्यम प्रकल्पात 67% तर संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी प्रकल्पात 80% पाणी साठा झालाय. राजापूर तालुक्यातला अर्जुना मध्यम प्रकल्प 82% तर लांजा तालुक्यातला मुचकुंदी प्रकल्प 100%

0: % भरला आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी हेक्टरी 8,500 रुपये इतका करण्यात आला आहे. तसंच विमा संरक्षण कालावधी 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे, असं पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 9,190 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यात 6,260 कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू असून चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरो बुद्रुक हे हा कार्यक्रम 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि विहित कालावधीच्या आधीच हे काम पूर्ण केलंय. दरम्यान मुसळधार पावसामुळे आता पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 900 झाडांची लागवड करून ती जपण्यात आली आहेत. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून यंदा 1 झाड 1 पुस्तक या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नारळाची 200 रोपं देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 1 झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत झाडांना घरातल्या दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात येतात. झाडांचं केवळ वाटप न करता त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असल्याची माहिती घेऊन संबंधितांना वृक्षमित्र सन्मानही दिला जातो. ग्रंथालयाच्या या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत.

अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया हा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेणारी पुस्तक यात्रा ही मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराप यांनी घेतलेला काव्यवेद.
1: समकालीन कवितेमध्ये अंजली कुलकर्णी यांच्या कवितांना हमखास स्थान दिलं जातं. याचं मुख्य कारण, कवितेतून समकाळाचं भान जपताना त्यांनी कवितेसाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी संवेदनशीलता आपल्या कवितेतून कुठेही हरवू दिलेली नाही. हे त्यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहातून प्रत्यास येतं. शीर्षकात लवाळे हा शब्द वाचताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची निश्चितपणे आठवण होते. महापुरात मोठे वृक्ष कोसळले तरी लवाळे मात्र तग धरतात, हीच वैश्विक भावना या संग्रहातील कविता देत आहेत. लवाळे या कवितेतील ओळी, कदाचित त्या पुराणच मला आपलं म्हटलं, महावृक्ष वाहून जाताना हे इवलेसे लवाळे शाबूत ठेवले, या कविताच आहेत माझ्या पाठीचा कणा, माझ्या अस्तित्वाचा मुलाधार, मला इथं तगवून ठेवलेल्या. या संग्रहातील एक नको कोंडू देव ही रचना अभंग स्वरूपातील आहे. नका बांधू मला कोणत्या जातीत कोणत्या धर्मात करकचू. अतिशय थेटपणे हे वास्तव मांडताना जाती धर्माच्या भवऱ्यातून अजूनही बाहेर न पडलेला समाज अमानवी कृत्य, संशयी आणि संभ्रमी वृत्ती, भयग्रस्तता अशा वेढ्यात गुंततो आहे. अशा वेळेस संतांनी जे त्या त्या काळात समाज जागृतीचं, समाज परिवर्तनाचं काम आपल्या अभंगातून केलं, ते कदाचित तेवढ्याच तीव्रतेनं कविता करू शकतील असा आशावाद अंजली कुलकर्णी यांच्या कवितेमधून जाणवतो. आणि म्हणूनच आणखी एका बुरख्यात बाया या कवितेचं उदाहरण देते. जात धर्म लिंग विषमांचे मूळ बुडवू समूळ समुद्रात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था, धर्म अधर्म संकल्पना, लिंगभेद, समाज माध्यम आणि ढोंगीपणा, असहिष्णुता

0: सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तन आणि दांभिकता, पर्यावरणाचा ऱ्हास यावर अंजली कुलकर्णी यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं आहे. एकीकडे तणावग्रस्त परिस्थितीमुळे तरुण मृत्यूच्या खाईत ढकलला जातोय, तर दुसरीकडं अनेक नवीन आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांद्वारे माणसाचं वयोमान वाढवलं जात आहे याविषयीचं दाहक वास्तव प्रयोजन या कवितेत सहजपणे येतं. कळत नाहीये ते एवढंच, रिप्लेस केलेले गुडघे, हार्ट, लिव्हर आणि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे? अंजली कुलकर्णी यांच्या कवितेत स्त्रीविषयक जाणीवा अत्यंत तीव्रतेनं व्यक्त होतात तेव्हा त्या केवळ स्त्रियांच्या कविता न राहता माणसांच्या कविता म्हणून त्याचं आपोआप चिंतन होतच. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पान उलटून, खरं तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. अत्यंत संयतपणे कधी उपरोधिक शब्दांद्वारे तर कधी समजुतीच्या स्वरात अंजली कुलकर्णी यांनी कवितेतून मांडलेलं मनोगत वैचारिक, विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे, ज्याची काव्यरसिक आणि काळ निश्चितपणे दखल घेतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याचं झाड. इंग्रजीत या पिकाला टॅपिओका किंवा कसावा असं म्हटलं जातं. शेवरकंद हे कंदवर्गीय पिकांमधील एक महत्वाचं पीक आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस व्यापारी दृष्टीने वाढत आहे. कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात या पिकाची लागवड दिसून येते. आदिवासी बांधव याला झाड रताळे असे म्हणतात. कोकणामध्ये पावसाळी हंगामात हे पीक चांगलं वाढतं. शेवरकंद हे पाण्याचा ताण सहन करणारे असे काटक पीक आहे. कोकणामध्ये पावसानंतर पूरक पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी या पिकाच्या लागवडीला चांगला वाव आहे. शेवरकंदाचा उपयोग मानवी आहारामध्ये केला जातो, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये या पिकाला मोठी मागणी आहे. पशुखाद्यामध्येही याचा वापर केला जातो. कंदाचा उपयोग दररोजच्या आहारामध्ये करता येतो. उष्ण आणि दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपातील 2000 मिलीमीटर वार्षिक सरासरी पाऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला समजला जातो. पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. जमिनीचा सामू 6-7 असावा. क्षारयुक्त चिकट, अतिभारी आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही. या पिकाचं मुख्य उत्पादन कंदाचं असल्याने आणि ते जमिनीखाली तयार होत असल्याने जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक असतं. त्यासाठी पहिली नांगरट 25-30 सेंटीमीटर खोल करावी. लागवड करायच्या ठिकाणचं पूर्व पीक काढून झाल्यानंतर जमीन नांगरून उन्हात चांगली तापू द्यावी. त्यानंतर उभी आडवी नांगरणी आणि कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. लागवड करायच्या क्षेत्रावर 75 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या करून घ्याव्यात. शेवरकंद पिकाची लागवड ढीक पद्धत, सरी पद्धत आणि सपाट वाफे पद्धतीने केली जाते. ज्या ठिकाणी अयोग्य निचऱ्याची जमीन असेल अशा ठिकाणी 25-30 सेंटीमीटर उंचीचा ढीक करून लागवड केली जाते. अतिपावसाच्या उताराच्या किंवा सपाट जमिनीवर सरीवरंबा पद्धतीचा वापर केला जातो. उताराच्या आडव्या दिशेने 90 सेंटीमीटर अंतरावर 25-30 सेंटीमीटर उंचीचे वरंबे लागवडीसाठी तयार कराव्यात. सरीवरंबा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन चांगलं येतं. ज्या ठिकाणी सपाट जमीन आणि चांगला निचरासुद्धा असेल अशा ठिकाणी सपाट वाफे पद्धतीचा अवलंब करावा. पसरणाऱ्या आणि फांद्या फुटणाऱ्या

0: असणाऱ्या जातींसाठी 90x90 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते, तर ज्या जातींना फांद्या फुटत नाहीत आणि सरळ वाढतात त्यांची लागवड 75x75 सेंटीमीटर अंतरावर करतात. लागवड करताना कांड्यांवरील डोळे 5 ते 7 सेंटीमीटर जमिनीत खोल राहील याची काळजी घ्यावी. कांड्यावरील डोळ्यांची दिशा आकाशाकडे असणे आवश्यक आहे. कांड्या खोचत असताना जमिनीत जाणाऱ्या कांड्यांच्या खालील भागाची साल खराब होणार नाही आणि कांडी उलटी लागली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं. लागवड ही पावसाच्या सुरुवातीला करावी. ज्या ठिकाणी हमखास पावसाची सोय असेल अशा ठिकाणी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागवड फायदेशीर ठरू शकते. या कंदामध्ये कुजण्याची क्रिया झपाट्याने होत असल्याने काढणीनंतर 24 तासांच्या आत कंदावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
1: शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम

0: किंवा एखादा आवडता छंद जोपासा आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये

0: मध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पी ए गायत्री यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निवेदिता सराफ यांनी आकाशवाणीला दिलेल्या शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे, आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची कादंबरी होती वैरी आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन तबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं आणि तेव्हा

0: पद्धत होती की माईकच्या भोवती सगळेजण उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. तर मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिल सादेव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जंमत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही. त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाज माध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि

0: बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पुणे, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 4:56 होत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या.

AI आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. AI वेग देईल, विश्लेषण कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील

श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण ऐकणार आहोत. आता जाऊया थेट रवींद्र नाट्य मंदिर इथं.

आणि मिनल जोगळेकर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका यांना नेहा खरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं अशी विनंती करतो. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया. आणि

0: रसिको, पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो अस्मिता वाहिनीवर प्रत्यक्ष सादर होत आहे, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
1: चालेल ना? नाही, मुलं बराच वेळ उभे आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्यासारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
0: सुस्वागतम.
2: आणखी एक माईक लागेल.
0: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबानी एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतोय तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का?
0: आणि तुला माहितीये, बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही
0: होतं? कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालकं समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या, म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्वाची राहिलेली आहे.
0: तू कामगार

तुझी संकेत धुन लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस. मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धुन सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्याच संकेत धुन इतक्या सुमधुर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी, की त्या संकेत धुन हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हा, वर्षाताई भावे, प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि याचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

Bye.

हेलो हेलो।

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर

सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस, हो. हे नवीन काय आता? बर.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय, सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी, परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय आहे, खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही, तर ती हृदय भरणानी होते.
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय ते शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय. आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं, त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्यधारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: तेव्हा रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण आहोत या नंतरच्या काव्य सत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री

0: हे संगीत नाटक याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेशमा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेशमा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170 अधिक चित्रपटांसाठी 40 अधिक मालिकांसाठी 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी योळ दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देत आहे त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: धन्यवाद. क्या बात आहे. पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो जाणवतो हे तर आपल्याला माहिती आहे. त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेशमा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर संगे सोनसळी ऊन, रिमझिम एक सर संगे सोनसळी ऊन, उण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर इंद्रधनुत रंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात.
1: क्या बात आहे. किती वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा तसा पाऊस आपल्यावर रुसतो किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
3: पाऊस रुसतो नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला आहे स्टेजवर. त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आहे आपल्याला? तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला. सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार.

0: मुलाला पैसा देतो ना यार. माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार. और रुपयाला नाही विचारत कोणी, खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं, तरीही बिचारा थांबला बरं. कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. शोधून थकलो झाड पर्वत, एवढा मुसळधार पाहिजे का आवाज. शोधून थकलो झाड पर्वत, मनाला इथं नाही हो करमत. खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा. माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी. वेळच नाहीये निसर्गासाठी. पोपटपंची तुमची फार, शांत बसून करा विचार. कराल कृती आत्ताच्या क्षणी, हे सगळ्या मुलांना, निसर्गाच्या सगळ्या मुलांना. कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणे, तर पावसात खेळाल.
1: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे. तो आपण कसा बदलणार. फक्त आत्ता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का. कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे. हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
2: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही.
1: अगदी खरं.
2: तो पण थोडासा काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो. काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो. तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. काग टाळतेस सखे, खुळा पाऊस बोलतो. तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. झेल उंजळ भरून रेंगाळू दे गालावर, माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर. कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस, कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस. जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस, जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस. झुंब झुंबतो हा वारा. झोंब झोंबतो हा वारा, शिळक खट्याळ घालतो. झोंब झोंबतो हा वारा, शिळक खट्याळ घालतो. तू ही येना चिंब होना असे काहीसे बोलतो. झोंब झोंबतो हा वारा, नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा. नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा, वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा. सारे सारे तुझ्यासाठी, सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडी त सांगत. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली. इंद्रधनुची कमान तुझ्या साठी सजवली, म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली. खुळा ऐके ना मुळीही, खुळा ऐके ना मुळीही, अवती भवती घोटाळतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो. झुंब झुंब तो हा वारा, ऐक सरींच्या टिपऱ्या, ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग. ऐक सरींच्या टिपऱ्या, सृष्टी रास रंगी रंग. उगा कशा आढे वेढे, उगा कशा आढे वेढे, उठ चल माझ्या संग. दव बिंदूंचा मोगरा, दव बिंदूंचा मोगरा, तुझ्या केसात माळतो. तू ही ये ना चिंब होना असे काहीसे बोलतो.

0: ಜೋಂಬ ಜೋಂಬ ತೋಹಾವಾರ ನದ ಗುಮ್ಮಡ ನ ಭಾತ ನದ ಗುಮ್ಮಡ ನ ಭಾತ ಸಾದ ಧಡಧಡ ಉರಾತ ನದ ಗುಮ್ಮಡ ನ ಭಾತ ಸಾದ ಧಡಧಡ ಉರಾತ ಡಫ ವಾಜತ ಮೇಘಾಂಚೆ ಪಾಯ ಥಾಂಬೆ ನ ಧರಾತ ತೋಹಿ ಬೇಭಾನ ಬೇಭಾನ तोही बेभान बेभान माझ्या सोबत डोलतो तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झोंब झोंब तो हा वारा शिळ खट्टळ घालतो तूही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झोंब झोंब तो हा वारा झोंब झोंब तो हा वारा
1: वा क्या बात है
0: धन्यवाद
1: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे नाही का आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे पृथ्वी आहे तिचं नटणं आहे सजणं आहे या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच तिची आठवण तरी येणारच पावसात हा मंदार
2: हा म्हणजे परीची आठवण पावसात पावसाळा नसला तरी येते एक परी असावी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी नजरेत तिच्या अथांग सागर नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अल्लड नदी पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत
1: बर
2: हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे गीतकारांना घेतात तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी एक परी असावी गालात खळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार ए माझ्यासाठी आहे ना ही कविता असं आडून आडून विचारत राहणार तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळेल हे असतं ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं किती वेळा ते टाइप करणार एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई किंवा तुला कसं कळेल हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुळणारी एक परी असावी किमान एक तरी परी असावी गालात कळ्या पाडणारी मोगर कळ्या सांडणारी खळखळत हसणारी एक परी असावी
1: क्या बात पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते
2: नंतर तिला पर येतात
1: किंवा तिची परीक्षा होते
0: परीक्षा
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा हा रेश्मा
0: अगदी अगदी अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित

0: कदाचित स्वयंपाकाची बोंब असणार, 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी, काहीच नाही तर उधळपट्टी किंवा असेल मुलखाची हट्टी, सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावा. तर खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये.
1: हा पण मनात
0: सांगतोय ना, शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःच ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर. बरं, सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना, प्रियांका, दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय. किमान बरं का रश्मी? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? आहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र? बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरताय. बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहित धरता आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत. कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत. म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच. तरी पै पै साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
1: नंबर वन,
0: सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते. सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी. असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा. सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
2: क्या बात आहे, क्या बात, क्या बात आहे. वा, पण ही फेज असते ना मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालू हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार कवितेतून?
1: रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
0: वा,
1: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज. राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला. तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
0: क्या बात है.
1: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा. बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा. बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता. त्या फसव्या सायंकाळी अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा. ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल.

0: पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, म्हणजे त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर. कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्याच. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझ आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडस वेगळं असतं. काय सांगाल
1: कवितेमध्ये? मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
0: बर
2: बर.
1: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं, नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला? त्यालाही तसं पाहिलं नाही कोणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही सांगत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण बिंडण तसलं देखील काही नाही. हां, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून. कडाक्याची वीज मात्र धाडतो अधूनमधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार. पण त्याचा कि माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस आम्ही
2: बोलत नाही,
1: हल्ली बोलत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच. आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सार सार कळतं हो, पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं. एकदाच मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अडी, इतका अहम, इतका राग कशाला? पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
0: तुमच्यातला हा बोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
1: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
0: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात, नाही का? आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. हा मंदार,
2: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
0: बर,
2: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते

0: वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला, आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस मनोसोक्त नाचायचीस, बघ ना मातीचे डाग, सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी?
1: क्या बात है, मस्त.
0: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळीत झाकून घ्यायचीस, स्वतःशीच हसायचीस, आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून, तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
1: छान, क्या बात है. आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या, नाही का? आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो. आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं. आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्यासमोर एक लावणी, लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत, आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतोय.
2: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे, आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनटं. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही, अनेक शतकं होऊन होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर, या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती करावी, तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही. वर्षाताई माफ करा मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा लेऊनी आली.

0: वा वा, मंडळी रेशमा कारखानीस मंदार चोळकर, धन्यवाद.
1: धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
1: कसे गो, या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात, ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण, ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम, यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्यासमोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचा असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिको, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. याआधीसुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठीसुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

नमस्कार. खरंच खूप मोठं सौभाग्य आहे की आज आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे, सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून

एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केला होता आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्हाला आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को सावन में कही आवन को चहु दिशी गरजत बरसत आवे पापी पपैया शोर मचावे मैं कौन जतन राखू मन को डर लागे मोहे.

0: धन्यवाद
1: धन्यवाद अंकिता जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकी बाब बोरकरांना आपण थोडंसं आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून, वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून, घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होता आपण. बासरी वादन त्यांचं आता सादर करणार. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत 3 तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

तिकडनं गेन फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता, गेन थोडं कमी करून व्हॉल्यूम वाढतो.

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे

बी हाय श्रेणीप्राप्त कलाकार आहेत, कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी, मानसन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतुरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत, आपल्यासाठी सादर करत आहेत. संतुरवर पहाडी धून जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे, ऐकूया. मंगेश जगताप, संतुरवर पहाडी धून.

यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार.

0: आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या दमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेनझीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे, कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेनझी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात. पण जेनझी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच ऐकूया एकत्रित सादरीकरण. हे तिन्ही कलाकार सादर करतायत ठुमरीची मेडली.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

0: अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the education has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलीसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3र्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो, पण मेंदूचं काय? त्याचेही व्यायाम करायला हवेत.

0: म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन,
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: ईश्वरा।
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी, गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम। आम्ही ठाकर ठाकर
2: या रानाची पाखर। भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
4: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका। 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।
5: श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात

0: एआयमुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि एआयचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यमं बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यम बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ॲस्पिरेशन वाढत आहेत, त्याचबरोबर सुधारणा, तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 चा काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी, की जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती, त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग या आकाशवाणींवर छोटे शेतकरी असतील, उद्योजक असतील, गावोगावी असलेले साहित्यिक असतील, लोककलावंत असतील, सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून आपलं जीवनमान उंचावलेले नागरिक असतील, यांना उत्तम व्यासपीठ आकाशवाणीनंच दिलं. आकाशवाणीनं भारताच्या विकासांमध्ये विविध क्षेत्रात बहुमोल असं योगदान दिलेलं आहे. शेती असेल, स्थानिक प्रयोग करणारे शेतकरी असतील, लोकसंगीत असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, यातलं आकाशवाणीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. शेतीमध्ये स्थानिक प्रयोग, व्यावसायिक शेती करणारे, प्रक्रिया उद्योग, गटशेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोग आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. मी आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे, यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या ॲस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
0: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही

प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासनं म्हणजे गेले एक 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत, आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही, हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या एआयच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं एआय वेगवानी करू शकतो. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये, तर विश्वसनीय संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे तयार करणे आणि संग्रहातील हजारो ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनिवारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारण यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी एआय ची भूमिका फार मोठी आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पना शक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका
आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा, आणि त्याचमुळे जे कॉन्ट

0: कंटेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनिमुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. एआय ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. एआय मुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील भावाची, आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7:30 वाजले.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: राधा वहिनीचा आपण समद्या मंडळीसनी नमस्कार.
0: बघितलं का राधे, आज पारावर आपली समदी मंडळी हजर झालेली आहे. कारण आज मंडळीच्या आवडीचा असा कार्यक्रम आहे आणि एक त्यामध्ये आणखी आनंदाचा योग म्हणजे आता आषाढी एकादशी ही जवळ येईल
1: आणि
0: त्यासाठी आपल्या समद्या मंडळीचं लक्ष जे लागलेलं आहे ते आपल्या या लाडक्या विठुरायाकडे, म्हणजे कधी एकदा आपण या विठुरायाचं दर्शन घेतो आणि डोळे भरून त्याला पाहतो असंच समद्या मंडळीला वाटायला लागलं पाहिजे.
1: आणि शेवंता, त्याचबरोबर कसं आपल्या महाराष्ट्रातल्या गावगावच्या ज्या दिंड्या आहेत, कसं आहे आषाढी एकादशी कधी येते आणि आपण विठुरायाचं दर्शन कधी करू यासाठी समजेजण वाट पाहतात.
0: नक्कीच नक्कीच. आणि ही जी आपल्या महाराष्ट्राला जी परंपरा लाभलेली आहे वारीची, ती खूप वर्षापासून आहे आणि प्रत्येक जण विठुरायाकडे साकडं घालत असतो की म्हणजे कधी एकदा चांगला पाऊस पडू दे आणि आमच्या शेतात पीक हे धनधान्य हे भरपूर प्रमाणात येऊ, ही सदिच्छा घेऊन समजेजण वारीला निघत असतात, नाही का?
1: अगदी बरोबर शेवंता. जे आता आपल्या समद्या मंडळीने जे साकडं घातलेलं आहे की विठुरायाला, ते नक्कीच आपला विठुराया पूर्ण करू ही आपली समद्यांना सदिच्छा पक्ष.
0: नक्कीच नक्कीच. आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये भरपूर असं धनधान्य हे भरभरून येईल यात काही शंका नाही बघ. मग राधे, आता मला काय वाटते की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण छान अशी ही विठुरायाची गाणी आज आपल्या मंडळीने आपल्याकडे लिहून पाठवलेली आहेत, त्याच गाण्याचा आनंद आजच्या कार्यक्रमात आपल्या समद्यांना घ्यायचा आहे.
1: अगदी बरोबर.
0: चला तर मग मंडळी, आता जास्त वेळ न करता सुरू करूयात तुमच्या समद्यांचा आवडीचा कार्यक्रम
1: आवड बळीराजाची.

0: तर शेवंता, पहिल्या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुणी तालुका बदनापूर, तसंच पिंपरी जिल्हा वाशिम येथून गबासिंग राठोड, सतीश राठोड, अभय राठोड, अजय राठोड, यश राठोड, कुशन राठोड आणि मित्र परिवार, गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेड येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे, ढांडकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे आणि समस्त मित्र परिवार. आणि हेच गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळपुरे, वसुंधरा नाळपुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, शीतल पारसी सारथी नाळपुरे, संकेत साईनाथ मध्यवाड, देवयानी धनश्री आरुष नाळपुरे आणि समस्त नाळपुरे आणि मध्यवाड परिवार. हेच गीत ऐकायचं आहे गढी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा साळवे, अक्षय श्रेया आणि मित्र परिवार, ग्राम पणज येथून मंगला बोचे, विष्णू बोचे, संकेत बोचे आणि तसंच आडगाव खाडे येथून किशोर धुळे, वंदना धुळे, शिवानी आनंद, आशिष धुळे आणि मित्र परिवार, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ आणि मित्र परिवार, पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, अर्पिता वंदना धुळे आणि समस्त सिंगनकर परिवार
1: बरं,
0: आणि तसंच मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम येथून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे, प्रीती चांदणे आणि समस्त मित्र परिवार. पांडुरंग पांडुरंग ऐकता तुझे नाव देवा, पुरता मी झालो दंग, पांडुरंग हरी देवा पांडुरंग.

0: असे।
1: राधे, आता प्रसन्न अशा या वातावरणामध्ये मस्त अशी पांडुरंगाची गाणी ऐकली की कसं मन भरून जाते नाही का?
2: आणि संध्याकाळच्या वेळेला अगदी कसं मनाला प्रसन्न करणारी अशी भक्तिगीत ऐकलं ना, तर कसं आहे, एक तर आपल्या दिवसभरचा थकवाही निघून जातो आणि मनाला प्रसन्नता लाभते बघ।
1: नक्कीच बघ, घेता मुखी नाव तुझे देवा, मना उठती तरंग, पांडुरंग हरी देवा पांडुरंग। कबीरांचे ते दोहे जनाईच्या उव्या, ऐकता तुकोबांचे अभंग, मन होई दंग।
2: वा,
1: नाही का,
2: अगदी बराबर शेवंता।
1: आणि या पुढच्या गीताची आवड कळविणारे आपले हे श्रोते आहेत बघ, राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, श्रुती संग्राम झुटे, आशिष काळे, राज रणवीर, किशोर शिंदे, साईप्रसाद बोराडे, अनुश्रद्धा बरसाले, गणेश सुंदरबाप्पा जाधव, नानोबा माऊली उगले, भानुदास मामा खंडागळे, सज्जूदादा जाधव, पुंजारामजी सराटे, विनायकराव सोसे, लक्ष्मणराव रगड, कीर्तनकार रघुनाथ महाराज, वर्षाताई देशपांडे, जवळा झुटे, तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेश दादा, रणजितराव झुटे, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर बाळू परसू रणपिसे, गोरखनाथ सोसे, गोपीचंद वाचू राठोड, रामराव लालू पवार, पंडितराव देशमुख गुरुजी, राहणार रांजणी, तसंच मुक्काम हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख, तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद आणि बायराजी अमन सय्यद यांचं, तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडेतन तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता कांचन शिंपले, साक्षी ढेमरे आणि समस्त शिंपले परिवार, गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणी येथून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा दीपाली, सुभाष शोभाबाई, गजानन पुष्पाबाई, राजेश आकाश आणि समस्त सूर्यवंशी परिवार। आणि याच गीताची आवड आपल्याला लिहून कळवलेली आहे गणेशनगर तालुका पूर्णा येथन बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्यगिरी, पूजा भारती आणि समस्त मित्रमंडळ। याच गीताची आवड कळविलेली आहे क्रांतीनगर नांदेड येथन डॉक्टर प्रज्ञेश वडगावकर, कांचन वडगावकर, आयुनाथराव वडगावकर, शांताबाई वडगाव, प्रणाली वडगावकर, अब्दिक वडगावकर, आरवी अभिजित खंडागळे, स्पंदन आणि समस्त वडगावकर परिवार। याच गीताची आवड आपल्याला लिहून कळवलेली आहे दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याहून सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, विनायक कांबळे, शेख मुजीज, शेख

हबीब, जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे, दसमले आणि काटे परिवार आणि समस्त मित्रमंडळ, याच गीताची आवड आपल्याला लिहून कळवलेली आहे. बीड येथना नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल आणि निलेश शेटे. तसंच वाघाडी येथन बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत आणि प्रेरणा. गाव वेणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथन नारायण आबाजी पुंडे, हर्षदराव पुंडे, सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ. चला तर मग मंडळी ऐकूयात हे मस्त असं भक्तिगीत.

0: शेवंता, आता या भक्ती गीतानंतर वळूयात आपल्या पुढच्या पत्रांकडे. पण त्याआधी ना माझ्या वाचनात आलेल्या 4 ओळी तुला ऐकवते, बरं का?
1: बर बर बर.
0: पांडुरंग पांडुरंग गजर कीर्तनाचा होई टाळे विना चिपळ्यात, भजनात तुझ्या देवा साथ दे मृदुंग, पांडुरंग देवा पांडुरंग.
1: वा वा वा, प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. ठिकठिकाणी टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये कसं आपली ही वारकरी मंडळी पंढरीला निघालेली आहे, नाही का?
0: अगदी बरोबर आहे. आणि अगदी समस्त वातावरण अगदी प्रसन्नतेचं आणि भक्तिमय झालेलं आहे. पैसे
1: नक्कीच नक्कीच.
0: तर आता बोलूयात आपल्या गीताकडं. तर या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत राहणार बरसाले मळा, आंतरवाली दाई, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना इथून. ज्ञानदेव माऊली बरसाले, दामूअण्णा बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, पंडितराव बरसाले, एकनाथ दादा बरसाले, अनुज, श्रद्धा, लक्ष्मण बरसाले, उत्तमराव मामा खरात, बालासाहेब बरसाले, रामराव लालू पवार, विकास नाना बरसाले, कुंडलिकराव बरसाले, संभा बरसाले, बंडू नाना आटकर, राहना शेवगळ आणि मित्रपरिवार. मुक्कामपूस वाघोरा, तालुका माजलगाव इथून मदनराव तांगडे, सुखदेव

तांगडे, तुकाराम तांगडे, गंगाराम तांगडे, रामराव तांगडे, अमोल साहेब बादाडे, कमलबाई तांगडे, धनश्री तांगडे, द्रौपदाबाई गायकवाड आणि समस्त मित्र परिवार, नखाते हदगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्र परिवार, तसंच छत्रपती शाहू नगर हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव, देवराव धर्माजी, संदीप बोबडे, मारुतराव भुसारे नावकीकर, गणेश मोहरे आहेरवाडीकर, शिवण्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे, तसंच पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून हॉटेलवाले पंडितराव शिंदे पाटील, रामचंद्र धोंडीबा इंगोले आणि मित्र परिवार। हेच गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट राजुरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून सकाराम सोनार, समाधान सोनार, तसंच मुक्काम पोस्ट नावकी तालुका पूर्णा येथून तुकाराम भुसारे, हॉटेलवाले मुंजाजी भुसारे, ज्ञानदेव भुसारे, कृष्णा भुसारे, गंगाबाई भुसारे, कौशल्याबाई भुसारे आणि समस्त मित्र परिवार, तसंच माळीवेस बीड येथून किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शीतल, अभिजित उबाळे, बाळराजे आणि सचिन उबाळे आणि मित्र परिवार, पाळदेखुर तालुका धरणगाव येथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील, मनू पाटील आणि मित्र परिवार, मुक्कामपोस खेळवाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा हनुमान, उत्तम बोडखे, मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार, शुगर फॅक्टरी तालुका उमरखेड येथून मिलिंद खंदारे, भारती खंदारे, नागसेन खंदारे, प्रीतम कुमार खंदारे, सारा, स्वाती, अश्विनी, धम्ममित्र, यमके खंदारे आणि समस्त खंदारे परिवार, तर मंडळी ऐकूया समन्या मंडळीच्या आवडीचं गीत।

श्रोते आहेत तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, दयानंद नगर नांदेड इथनं प्रकाश जैन आणि मित्र परिवार, तसंच देवपेठ वाशिमहून राजेश खंबाईतकर, प्रेम खंबाईतकर, राजश्री भावसार, भाग्यश्री राठोड, तुषार राठोड, राजू भाऊसार आणि प्रीती खंबाईतकर, मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीहून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मित्रमंडळ आणि समस्त मुळे परिवार, तसंच मुक्काम पोस्ट कर्जत तालुका आंबट जिल्हा जालन्याहून दिनेश बाबूराव वाघ, रोहिणी वाघ, अरुण वाघ, तेजस कडपे, ओम कडपे, प्रज्वल गीते, तसंच याच गीताची आवड आपल्याला लिहून कळवलेली आहे वरुड जवळका इथनं महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे. मुक्काम पोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर इथनं अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना स्वाती, मीनाक्षी चारवी, शिवकुमार सोने, दीपक चव्हाण आणि समस्त लोंढे परिवार. साई ग्रीन पार्क रिसोर्ट जिल्हा वाशिमहून केदार प्रसाद झंवर, कांताबाई झंवर, रवींद्र दिपाली, रितेश मंगल, निलेश पूजा, सूरज ऋतुजा आणि समस्त झंवर परिवार. याच गीताची आवड आपल्याला लिहून कळवलेली आहे विश्वकर्मा नगर नागपूरहून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर. राहणार सिंदगाव तालुका जिल्हा लातूरहून कमलाकर पणगे, सुनीता पणगे, सुजाता प्रभाकर पणगे, प्राजक्ता पणगे आणि समस्त मित्र परिवार. अवतर शिलकारे बा तू पांडुरंगा, साक्षी होण्यास माझी अभंगा, नाम तुझे भासे स्वर्गाहुनी सुंदर, कर ठेवणी कटेवर उभा राहुनी विटेवर, पाठी राखा नेत्री पाहुनी मिटेल मनाची मरळ, मिटेल मनाची मरळ.

0: बघ राधे, आता छान अशी पांडुरंगाची भक्ती गीत ऐकत ऐकत आता आपण शेवटच्या गीताकडे वळूत, नाही का?
1: आणि हे शेवटच्या गीताची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि समस्त भाकरे परिवार, महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारनी ठाकूर, सुरेश ठाकूर, ज्योती ठाकूर, रयांश ठाकूर, गुडिया ठाकूर आणि मित्र परिवार,
0: तसंच मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा, दीपांजली, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त फुलवळकर परिवार, तसंच शिवाजीनगर वडाळी येथून राजेश खोबरखेडे, इंदिराबाई खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, चकुली, दीपाली, सुनैना, स्वराज, तनुज आणि समस्त खोबरखेडे परिवार, तसंच आपले पुढचे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर आंभई तालुका सिल्लोड रत्न, अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके,

0: आणि समस्त मित्रमंडळ.
1: गीत ऐकायचं आहे. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव देशमुख परिवार. ओढ जीवा लागली जसे गाय वासरू, पाजशिलणारे पाहना सुकलारे प्राण, घेण्या तुझे दर्शन होतील नष्ट सगळ्या आत्मयातना. नाही घेता दर्शन जरी पंढरीशी येऊन, लटकीच भक्ती माझी होई तळमळ. होऊनी लेकुरवाळा सांभाळशिरे दीनदळाळा, पांगुळे जरी चरण माझे मन पाहे सर्व सोहळा, मन पाहे सर्व सोहळा.

0: बर राधे, आजच्या आपल्या या आवड बहिराजीची या कार्यक्रमाच्या माध्यमातून छान अशी विठुरायाची भक्ती गीता ऐकून खरंच आपलं मन प्रसन्न झालेलं आहे आणि येणाऱ्या आषाढी एकादशीचा जो तिथला जो सोहळा असतो तो पाहण्याची उत्सुकता आता मला खूप लागली बरं का.
1: नक्की शेवंत, आणि कसं आहे जरी आपण तिथे प्रत्यक्षात जर हजर नाही राहू शकलो तरीही आपली जी वारकरी मंडळी गेलेली आहे त्यांच्या प्रत्यक्ष मुखातून आपण विठुरायाचं गुणगान ऐकूया आणि ह्या सोहळ्याचा आनंद आपण घेऊयात.
0: नक्कीच नक्कीच.

0: तेव्हा मंडळी आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी
1: आणि मी राधा वहिनी
0: आम्ही दोघीही आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम

0: 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक। श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नऊ मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तत्पूर्वी

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं, असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहा।

0: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
1: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद, तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी 3 आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
2: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं, सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
1: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं

0: कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजनहिताय बहुजनसुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं कविता गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं NHPC प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांचं गायन. आपण ऐकलात राग सुरमल्हार. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
0: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
0: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
0: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरोईन.

0: एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: वयाचे 10 वाजून 30 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य आपलं बुवा असं आहे. या नभोनाट्याचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. लेखक मनोहर काटदारे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. सादर करीत आहोत आपला बुवा असं आहे
2: भाग दुसरा.
1: रंगमंच या नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखक मनोहर काटदारे. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर. पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे. निर्मिती कल्पवृक्ष मुंबई. आपला बुवा असा आहे.

0: सांग कुठे भेटायचं ठरलं होतं?
1: 81 बस स्टॉपवर हॉटेल जवळ गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता.
0: तू किती वाजता तिथे होतास आणि किती वेळ?
1: मी माझ्या घड्याळाप्रमाणे 6:15 वाजता पोहोचलो आणि 8:30 वाजेपर्यंत थांबलो.
2: खोट.
0: तू का मध्ये बोलतेस?
3: सॉरी.
0: अरे तू खरं बोलतोयस ना? हा बरं माधवी, आता तू सांग की तू किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उभी होतीस?
3: मी पण हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर संध्याकाळी 6:15 ते 8:30 पर्यंत उभी होते माझ्या घड्याळाप्रमाणे. माझं घड्याळ 7 मिनिटं पुढे असतं.
1: आता मी पण म्हणू शकतो खोट.
0: शांतता शांतता. एक बघा बघा बघा, मी तुमचा प्रश्न सोडवतोय ना. हा गडबड नको. आता आता एक लक्षात घ्या की तुम्हाला एकमेकांबद्दल वाटत
3: वाटत होत.
0: तेच ते वाटत होत. हा वाटत होत. तुम्ही दोघांनी स्वखुशीने कुणाच्याही सक्तीशिवाय भेटायचं ठरवलं. दोघ तिथे गेलात असं म्हणताय आणि आणि एकमेकांना दिसलंच नाही हे शक्य नाही. म्हणजे तुमच्यापैकी एक कोणीतरी खोट बोलतय.
3: मी खोट बोलत नाही.
1: मग मीच खोट बोलतो. घ्या आता मला. मी काय बोलवत?
0: अरे थांब रे, जरा मला तरी विचार करू द्या. मंडळी म्हणजे याच जर उत्तर मिळालं नाही तर हे सगळं इथेच संपणार. तुम्हाला काय वाटतं कोण खोटं बोलत असेल आणि का का का का? अरे यस, सापडलं उत्तर. ए लेट्स ट्राय. प्रकाश तू नक्की कुठे उभा होतास?
1: किती वेळा सांगू? हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर.
0: अरे ते कळलं रे, पण म्हणजे नक्की कुठे? बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, नक्की कुठे?
1: तिकडे 81 जात नाही. मी वरळीला होतो.
0: थांब थांब थांब थांब, तू कुठे होतीस?
3: कुठे म्हणजे? चर्नी रोडला हॉटेल जवळ.
1: तू ग्रेटच आहेस, तिथं कुठे गेलीस?
3: म्हणजे काय? वरळीचं हॉटेल मला माहित नाही. माझी आत्या राहते गिरगावात, म्हणून मी आपली
1: गुरु आहेस.
3: असं काय करता हो, चुकलं असेल माझं.
0: नाही नाही, चूक माझीच झाली. आईला काय वात आणला तुम्ही दोघांनी? आता फुटा आणि काय भांडायचं ना ते बाहेर जाऊन भांडा. चला.
3: तुम्ही असं काय केलं? तुम्ही तिथे का नाही भेटलात मला?
1: निखिल.
0: हा
1: एक लक्षात आहे ना?
0: काय?
1: आईला हे पसंत नाही पडणार, तिचं मत.
0: अरे ते माहिती आहे रे मला.
1: नाही पण मग गोरेगाव

नमस्कार मंडळ. तर एकंदरीत रिसेप्शन वगैरे संपल्याचं म्युझिकवरून आपल्या लक्षात आलं असेलच. लेखकाने सुज्ञपणे एक छोटासा प्रश्न निर्माण करून ठेवलेला होता जो आता सुटलेला आहे. नाही म्हणजे आई ही बाई असल्यामुळे लग्नाला संपूर्ण पाठिंबा मिळणं कठीण होतं. हां आणि जागा, नाहीतरी माझी चुलत मावशी मला खूप दिवस आग्रह करत होती त्यांच्याकडे राहण्याचा. तर संधीचा फायदा घेऊन सध्या तरी माझीच जागा प्रकाश आणि माधवीला राहायला दिलेली आहे. कारण आपलं भाऊ असं आहे की आपण मदत करायची असं ठरवलं ना की अगदी शेवटपर्यंत, मग शेंडी तुटो नाहीतर पारंबी तुटो, त्यात बदल नाही. असो असो, आपण नाटक पुढे ऐकायला उत्सुक असाल असं मी धरून चालतो आणि आता जाहीर करतो की आता तुमच्या काळजाला गुदगुल्या करणारं असं नाटक पुढे सुरू होत आहे. वेळ सकाळी सुमारे 6 ची, अगदी एक्झॅक्ट म्हणजे 5:50 ची.

0: काय झालं?
1: का उठलं ताडकन?
0: भैया आला असावा दूध घेऊन.
1: किती घाबरले मी.
0: ठेरो ठेरो, आता हूं. दूधवालाच आहे. तू झोप, मी घेतो दूध.
1: आहा, तू झोप, मीच घेते.
0: नको नको, तू दिवसभर दमतेस, शिवाय रात्रीचं जागरण आहे तुला.
1: मला एकटीलाच.
0: चल, चावटपणा नको. मी मस्त चहा करतो, मग उठ तू. आया रे, झोप तू.
1: आपण दोघांनी दूध घेऊया, चालेल?
0: चालेल. किती छान सुचत ग तुला. आया रे, माफ करना हा, जरा उठने को देरी हो गई.
2: हा, आजकाल थंडी बहुत आहे.
1: काय हो, काय म्हणाला तो?
0: म्हणाला आजकाल थंडी बहुत है.
1: चावटच आहे.
0: मग काय, तुझ्या बरोबर राहण्यात किती मजा वाटते.
1: आयुष्यभर असेच राहाल का हो?
0: तुला शंका आहे?
1: नाही तसं नाही, पण वाटत की तुम्हाला जेवढी मी चांगली वाटते त्याच्या पावपट जरी आईना वाटले असते तर बरं झालं असतं. म्हणजे दुधात साखर पडली असती.
0: आईचं जाऊ दे ग, मी आहे ना.
1: तुम्ही स्वतंत्र राहायचं ठरवलं हे सुद्धा त्यांना आवडलेलं नाही.
0: ना आवडू दे, ते मी बघून घेईन. ए, पण आयुष्यभर अशीच एकमेकांना साथ द्यायची, कबूल?
1: कबूल. तुम्ही?
0: नो, आपण दोघच असताना तुम्ही म्हणायचं नाही. कबूल?
1: कबूल.
0: तर दोन करार झाले. कोण कडमडला भल्या वेळी?
1: शिव्या देऊ नका, दार उघडा.
0: यांना काही काळ वेळच नाही.
1: अहो पण तुम.
3: गुड मॉर्निंग.
0: अरे निखिल, ये.
3: सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल.
0: छे छे, डिस्टर्ब कसलं आलंय? तसं काही नाही. काय ग,
1: मला काय विचारता?
3: नाही, खर तर लग्न झालेल्या जोडप्याला हनीमून संपून 8 दिवस सुद्धा झालेले नसतील तोच भेटायला जाणं म्हणजे खर तर चक्क मूर्खपण आहे. पण
0: ए, जरा चहा टाक ना याला.
1: टाकते ना.
3: हा मग काय, बँकेत कधीपासून येणार आहेस
0: आता? काय,
1: अहो चहा संपलाय.
0: काय?
1: चहा संपलाय.
0: चहा संपलाय
3: काय रे? चहा संपलाय का?
0: हात तिच्या. चहा संपलाय एवढंच ना. त्यात एवढं हळू काय बोलायचं? आणि ते सुद्धा या निखिल समोर. त्याच्याकडे काय कधी चहा संपत नसेल. काय रे, चहा काय? आत्ता मी घेऊन येतो.
1: तुम्ही बसा बोलत, मी आणते चहा.
0: नको नको, मी आणतो.
1: अहो नको, मी आणते ना.
3: नाही, काम करूया ना. तुम्ही बसा बोलत, तोपर्यंत मीच आणतो.
0: हा, असं कुठे झालंय.

0: जरा गॅस कमी करा, साखर घातली आहे मी, मी जाऊन येते.
1: अगं
2: थांब
1: रे, हळू जा.
2: थांब, एवढं कासावीस होऊ नकोस रे. मग काय, कसं काय चाललंय?
1: छान, मस्त, अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय.
2: गुड. कसं काय झालं हनीमून? बँगलोर कसं काय वाटलं?
1: अर ते तुला सांगायचंच विसरलो, आम्ही बँगलोरला गेलोच नाही.
2: म्हणजे पुण्याहून 2 दिवसांनी बँगलोरला जाणार होतास ना?
1: हो, पण त्याची मोठी गंमतच झाली.
2: काय?
1: माझी एक आत्या राहते पाटेवाडीला पुण्याजवळ, ती आणि आबासाहेब तिचे मिस्टर
2: अच्छा
1: लग्नाला येऊ शकले नाहीत, तेव्हा आई म्हणाली बँगलोरला जाण्यापूर्वी त्यांच्या पाया पडून जा. म्हटलं बरं, आणि म्हणून पुढच्या 2 दिवसानंतरचं तिकीट काढलं पुणे टू बँगलोर, आणि आम्ही गेलो पाटेवाडीला.
2: बरं मग पुढे?
1: आबासाहेब म्हणजे जरा प्रस्तच गावातलं. तर एक दिवस झाला, तसं म्हणजे आपल्याला हळूच म्हटलं की उद्या आम्ही निघतो, तर ते दमदार आवाजात म्हणाले
3: कुठं?
1: म्हटलं बँगलोरला. तर ते म्हणाले
3: बँगलोरला काय आहे, तिथं दार खिडक्या लावूनच बसणार ना. मग त्यापेक्षा आमची पाटेवाडी काय वाईट आहे? काय इथले डोंगर नदी सृष्टी सौंदर्य बँगलोरच्या थोबाडीत मारेल, तेव्हा इथंच राह, काही जायचं नाही कुठं.
2: अरे
1: पण आबासाहेब ती तिकीट, त्याची काळजी नको, आणा ती तिकीट इकडे. मी आपली घाबरत घाबरत तिकीट दिली.
2: अरे
1: त्यांनी आत्या बाईला हाक मारली. मी म्हणाले
3: अहो आपलं सामान बांधा, आपल्याला बँगलोरला जायचंय,
1: आणि गेले. आत्याबाईंचं वय 55 आणि आबासाहेबांचं 65. आम्ही आपलं राहिलो पाटेवाडीत.
2: ग्रेट हा, तुझ्या आबासाहेबाला एकदा बघितलंच पाहिजे.
1: अरे एकदम धम्माल माणूस आहे.
0: कोण?
1: अग आपले आबासाहेब ग. अग ह्याला आपली हनीमूनची मजा सांगत होतो.
0: काय?
1: नाही नाही, म्हणजे तसं नाही, आपली आबासाहेब आत्याबाई म्हणजे ते बँगलोर.
0: पण खरंच कमाल केली.
2: ए आपल्याला तर वो माणूस एकदम आवडला, अगदी न बघताच.
1: अरे ही तर 2 दिवस माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती.
0: उगीच काहीतरी सांगू नका.
2: बरं ते जाऊ दे. आज तुमचा काय प्रोग्राम आहे? नाही म्हणजे आज मी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवायला आलो होतो. लेट्स हॅव सम फन.
1: आज?
2: हो का?
1: नाही तसं नाही, पण आज थोडी संसाराची खरेदी करायची होती.
2: अरे रविवारी मजा करायची सोडून खरेदी कसली करताय, ती पण गहू तांदूळ साखर असली. असं कसा रे तू अरसिक?
1: ते तुला नाही कळायचं, बायको बरोबर खरेदी करण्यास सुद्धा एक गंमत आहे.
2: असं? बरं ओके, बेस्ट ऑफ लक इन युअर खरेदी ऑफ गहू तांदूळ साखर वगैरे, पुन्हा कधीतरी येईन. चल गा माधवी, येतो.
0: अहो थांबा ना, आम्ही पण येतो तुमच्या बरोबर.
1: अरे हो, एक मिनिट थांब ना.
2: थांबतो पण जिन्यावर.

0: ay ga
1: hata ugalla asallo
0: che che tasa kai nahi lahan pani kokanat astana yachat saupat vazna usalliyat mi ata kamachi savay karayla havi
1: ka
0: ka kay bavlatach es tu lani es na maji
1: isha म्हणून काय तुम्ही आयुष्यभर अशाच पिशवे उचलित राहणार आहात?
0: अर्थात तू सुखी राहावस म्हणून?
1: इतकं बायकोचं वेळ चांगलं नाही मग फार काळ टिकत नाही ते.
0: पण आपलं टिकेल. कारण
1: आता कारण वगैरे नको, मला थोडी मदत करा. सगळं सामान लावून झालं की मी स्वयंपाकाला लागते.
0: नो, आज नो स्वयंपाक. आपण बाहेर जेऊ आणि नंतर मस्त पिक्चर बघू. तिकडे सुद्धा आणली आहेत मी शेवटच्या रांगेतली चार.
1: बरेच आहात तुम्ही. मग मगाशी भाऊजींना का नको म्हणालात? ते बिचारे.
0: तो काही बिचारा वगैरे नाही, त्याला कळेल बरोबर. चल लवकर आटप, आजचा दिवस धमाल करूया.
1: काय
0: धमाल?
1: नाही
0: हे इकडे ये ना, समजावून सांगतो.
1: ही काय वेळ आहे?
0: हे कम ऑन.
1: अहो पण
0: हे
2: सॉरी सॉरी सॉरी जेंटलमन अँड लेडीज ऑल्सो. किती झटकन जातात हे असे क्षण, शेवरीच्या कापसासारखे हलके फुलके क्षण. मग मागे वळून पाहिलं की आयुष्य किती छोट होत असं वाटत. गेलेली चार पाच वर्ष अगदी चार पाच मिनिटांसारखी.

वाटतात. नाही पण ती मिनिट नसतात, असतात वर्ष. सगळ्यांचेच अर्थ बदलतात आणि मग. अरे जरा जास्तच वेळ बोललो नाही का मी? तुम्ही थोडे बोर झाला असाल. अहो पण 4-5 वर्षांचा काय दाखवायचा म्हणजे एवढं बोर होणारच काय.

0: ए भैया आला वाटतं, दूध घे ना, जागीच आहेस ना.
1: एक दिवस तुम्ही घेतलं तर काय बिघडेल, तुम्ही पण जागेच आहात ना.
0: काल मीच घेतलं होतं.
1: मग आणखीन एक दिवस घ्या.
0: दिस इज टू मच.
1: सकाळी चिडून काहीतरी बोलू नका, दूध घ्या.
0: मी घेणार नाही, रविवारी सुद्धा
1: चालेल. नेहमी आपलं झोप झोप, आम्ही माणसं नाही, आम्ही दमत नाही.
0: आता हू दे इकडे.
1: आता नको, झोपा.
0: तू पातेला इकडे दे.
1: मुळीच नको, मी घेईन दूध.
0: माफ करना हा, उठने को देरी हो गई.
2: हाँ, आजकल गर्मी बहुत है, रात को जल्दी नींद नहीं आती होगी.
1: भैया मेला आगाव से रात्री झोप नीट लागली नाही तर याला काय करायचं?
0: उगीच त्याच्यावर कशाला चिडतेस? वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. तू आपली झोप, मी चहा वगैरे करून तुला उठवतो.
1: एकदा उठल्यावर मला झोप येत नाही तुमच्यासारखं.
0: प्रत्येक वेळी तुलना कशाला करतेस माझ्याशी? मी वाईट माणूस आहे, सगळ्या घाणेरड्या सवयी मलाच आहेत. झालं समाधान?
1: तुम्हाला काय भांड्याची लहर आली आहे बायकांसारखी?
0: बायकांसारखी तेवढ्यात तेवढ्यात काढ चिमठा बायकांसारखी. म्हणे
1: काय शोधताय?
0: काही नाही.
1: काही नाही काय शोधताय तर खरं?
0: सोनं शोधत नाहीये, चहाचा डबा कुठे तो शोधतोय.
1: डबा जाग्यावरच आहे.
0: आता तू सरळपणे सांगणार आहेस का?
1: मी चहा करते, लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी चहाचा डबा सापडत नाही आणि म्हणे चहा करतो.
0: ए आता मला आणखीन भडकवू नकोस. मला चहा नकोय, मी खाली जाऊन चहा घेतो.
1: मी पण तसं करू.
0: तुला काय हवं ते कर.
3: अरे अरे अरे काय रे, कुठे चाललास?
0: सॉरी यार.
3: एकदम गुस्सात दिसतोयस.
0: छे छे गुस्सात कसला?
3: नाही अरे क्षणभर मला सुद्धा ओळखलं नाहीस. काय भांडण वगैरे झालं काय सकाळीच? काय ग माधवी?
1: तुमच्या मित्रालाच विचारा.
3: काय रे प्रकाश?
0: मी आपला खाली चहा प्यायला चाललो होतो सहजच.
1: आता खोटं का सांगता? सांगा, घरी बायको चहा देत नाही म्हणून बाहेर चाललो होतो.
0: तू उगीच काहीतरी सांगू नको. सा चल रे निखिल, आपण खाली जाऊन चहा घेऊ.
1: त्यांना कशाला नेता? त्यांना मी देईन चहा.
3: अरे अरे अरे अरे एक मिनिट, तुम्ही दोघेही गुस्सात आहात तेव्हा एकमेकांशी काही बोलू नका. माधवी, ए माधवी चल तू आपला चहा कर बघू मस्तपैकी.
1: चहा तयारच आहे जवळजवळ.
3: आणि हे बघा उगीच एकमेकांवर चिडू नका रे. अरे आयुष्य एवढं छोटं असतं. हा हा म्हणता संपत, मग उगीच कडू आठवणी ठेवायच्या कशाला? हा
1: ते तुम्हाला नाही कळायचं.
3: अग अग बारीक सारी गोष्टीवरून एवढं काय तुम्ही मनावर घेता? चालायचं. आयुष्य जरा इझिली घ्यायला शिका.
1: हे सगळं बोलायला सोपं आहे, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं.
3: बर चला, दोघही फारच सिरियस झालात. चल प्रकाश येतो.
0: अरे थांब ना. बघ बघ तुझ्या अशा वागण्यामुळे माझे मित्र सुद्धा थांबत नाही तिकडे.
1: मी असं वागते? तुम्ही असे वागता ते माझ्या मैत्रिणी घरी आल्यावर?
0: काय ग केव्हा केव्हा वागलो मी तुझ्या मैत्रिणी घरी आल्यावर? बोलो ना बोलो तुझ्या मैत्रिणींना घरी.
1: हो तुम्हाला माझ्या मैत्रिणीच बघायच्या असतात ना.
0: हा बोल, आता मला तुझ्या मैत्रिणी बघायच्या. त्यांना काय बघायचं? ते आपण तुझ्यासारखे असणार.
1: तुमचे मित्र सुद्धा तुमच्यासारखे असणार.

उंटाच्या पाठीवरचं ओझं एवढं वाढतंय की आणखी साधी काडी जरी पडली तरी तो खाली बसेल, आणि ही काडी कुठूनही येण्याची शक्यता आहे. आणि जर ती एकदाची पडणार असेल, ती पडून जाओ असं तुम्हालाही वाटत असेल ना, तर ती ही काडी अगदी क्षुल्लक. म्हणजे मी या दोघांना संध्याकाळी 4 पिक्चरला बोलवलंय, आता वाजले 3, म्हणजे ही दोघं निघण्याच्याच तयारीत असतील.

0: कुठली साडी नेसू?
1: हवीती नेस.
0: असं काय करता?
1: सांगितलं ना हवीती नेस म्हणून.
0: अहो पिक्चरला जायचंय म्हणून विचारलं. अजून तुमचा राग गेलेला नाही? मी माफी मागते, मग तर झालं. अहो उठा ना, चला बात आहे यार.
1: तू जा, सांग त्याला मी येत नाही म्हणून.
0: ते बरं दिसेल का?
1: त्यात बरं काय दिसायचंय? एक तिकीट विकायला सांग त्याला.
0: तुम्हाला असं वागणं काय मिळतं? कुठल्याही गोष्टीचा बेत मोडला म्हणजे कसला आसुरी आनंद मिळतो?
1: मला आसुरी आनंद मिळतो, मी राक्षस आहे ना म्हणून. तुम्ही चांगली माणसं आहात, तुम्ही मिळवा चांगला आनंद, म्हणूनच म्हणतो मी येत नाही.
0: तुम्हाला अलीकडे काय झालं ना हे मला कळतच नाहीये. भाऊजीने सकाळी सांगितलं असतं तर हा गुण झालाच नसता. नव्हतं यायचं तर नाही म्हणून सांगायचं.
1: तेव्हा तसं वाटलं नव्हतं.
0: तुम्हाला काय हवं ते करा, मी पण येत नाही.
1: बरं चल निघूया.
0: नको, आता तुम्ही एकटेच जा.
1: का?
0: मी येणार नाही म्हणून.
1: आता असं का वागतेस? मगाशी मी येत नाही म्हणून कावली होतीस, आता मी येतोय.
0: जीव गेल्यावर पाणी पाजून काय उपयोग?
1: काही जीव गेलेला नाही, काही जीव गेलेला नाही. एवढ्या तेवढ्यावर उगीच कांगावा करू नकोस.
0: मी कांगावा करते?
1: हो.
0: मी काय केलं एखादं उदाहरण द्या.
1: हा कालचंच, कालचंच उदाहरण घे ना. हा काल मी पापड तळ असं सांगितलं तेव्हा तू तळलेच नाही. त्यांनी केवढं मोठं रामायण केलंस त्यावरून.
0: हे तुम्ही बोलताय? रामायण मी केलं? तुम्ही शांत मला ऐकत होतात नाही काय?
1: हे तुम्हाला सांगतेस?
0: मीच कशाला, कुणीही हेच सांगेल. हवं तर विचार श्रोत्यांना. काय हो, संध्याकाळी बायको दमून घरी आली, आला तिला स्वयंपाक करायचा कंटाळा. तिनं नुसता भात टाकला आणि पापड भाजले, तर तुम्ही खाता की नाही एखाद्या दिवशी?
1: असं नको विचारू इथल्या श्रोत्यांना. हे बघा, नवऱ्याला भाजलेला पापड आवडत नाही, तळलेला आवडतो. असं असताना जर बायकोने मुद्दामच भाजले तर तुम्ही सहन कराल काय? असं विचार इथल्या श्रोत्यांना.
0: हे बघा, मी मुद्दाम भाजले नव्हते, गॅस पेटलेला होता. पापडाकरता तेल काढणं, परत ते झाकून ठेवणं, कढई घासायची.
1: तुझं तेल गेलं खड्ड्यात, घ्या पुन्हा पुन्हा तेलाचं काय सांगतेस?
0: हे चांगलंय, म्हणजे विषय तुम्ही काढायचा आणि वर.
1: हो, पण म्हणून तू गप्पा बसली असतीस तर काय बिघडलं नसतं.
0: मला एवढं सांगताय तर तुम्ही का नाही गप्पा बसत? मी एक मूर्ख आहे.
1: तू मूर्ख नाहीस ग, मूर्ख मी आहे म्हणून तुझ्याशी लग्न केलं. तेव्हाच आई सांगत होती
0: भावाच्या मुलाशी लग्न कर म्हणून.
1: हो,
0: मग करायचं होतं. माझ्याशी सुद्धा लग्न करायला खूप मुलं मागे लागली होती.
1: मग करायचं होतं त्यातल्या एखाद्या मूर्खाशी?
0: तेच तर केलंय.
1: हे बघ माधवी, मला उगीच तू भडकायला लावू नकोस. माझा तोल गेला ना
0: तर काय कराल?
1: माधवी
0: काय
1: तू माझा अंत बघू नकोस?
0: तुम्ही पण
1: यू सरात नाव.
2: बघितलं मंडळी, एकदाची काडी पडली, पापड मोडला, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्याचा हा परिणाम. म्हणजे आता सगळं संपलं. आता पुढे काय? आपण फक्त वाट पाहायची. नाही म्हणजे निदान मी तरी तसं ठरवलंय.

0: नाही पण खरं सांगू का, नाही मला आतून वाटतंय की माधवीला जाऊन 2 वर्ष झाली तर प्रकाश माझ्याकडे येईल, तो नाही राहू शकणार, तो तसा हळवाय. अरे हा गया, अरे आपल्या कहाणीचा नायक इथेच येतोय, आता आपण त्या गावचेच नाहीत असं भासवलं पाहिजे. हा
1: निखिल, निखिल.
0: अरे प्रकाश, आज इथे कुठे वाट चुकलास?
2: चुकलो नाही, मुद्दामच आलोय, एक काम आहे महत्वाचं.
0: बोल.
2: अरे माधवीला भेटा असं वाटतं यार, 2 वर्ष झाली.
0: अरे मग भेट,
2: इतकं सोपं नाही ते.
0: का, तिचा पत्ता माहित नाही? मायरमध्ये तर राहते.
2: ते माहित आहे, पण तू येशील बरोबर, तिला आणलं पाहिजे परत, एकट्यानं राहणं आता नाही जमणार रे मला.
0: मग एवढंच तिला सांग, येईल ती.
2: इतकं सोपं नाही ते.
0: बरं ठीक आहे, ते नंतर बघू, मी येतो तुझ्याबरोबर. पण हे बघ प्रकाश, मी काही आतमध्ये येत नाही, तू 2 वर्षांनी भेटतोयस तिला तर चल. आणि हे बघ, हे खटके बाद संवाद म्हणायचे नाहीत, हे लक्षात ठेव.
2: बरं बरं.
0: लोक हो, मी एवढं सांगतोय पण तुम्ही ऐकालच, ही दोघं शब्दांच्या कसरतीच करणार, दोघांचे इगो उफाळून येणार आणि मग याचा शेवट तोच ट्रॅजेडी. कदाचित तुम्हालाही पाहायला किंवा ऐकायला आवडेल.

0: Așiți.
1: मी आत येऊ शकतो?
2: माझ्याचकडे आलात ना?
1: दुसऱ्या कुठं जाणार मी?
2: प्रश्न तसा नव्हता
1: पण उत्तर तेच.
2: बसा ना, उभे का परक्यासारखे?
1: परक्यासारखं आहे म्हणून तुम्ही पण बसू शकता.
2: माझ्याच घरात मला बसायला सांगायचं म्हणजे थोडं विचित्र नाही का?
1: विचित्र वाटल्या तरी पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. हॉस्टेलच्या खोलीला घर मानावं लागतं, प्रसंग येतो म्हणून, वेळ येते म्हणून. पूर्वीचं सार सार विसरून.
2: विसरायला हवं ते. तुम्हाला वाटला चटका बसला मला? चटका नव्हता तो, प्राणांतिक वेदना होती ती, अबोल अवेळी आलेली.
1: चुकलं असेल माझं?
2: चुकलं असेल? अजून शंका आहे तुम्हाला?
1: शब्दांचे खेळ करू नकोस, त्याकरता आलेलो नाही मी. मला एकच कळतं, काळोख पडला की दिवा शोधला पाहिजे, उगीच काळोख काळोख अशी हकाटी मारण्यात काय अर्थ आहे?
2: काळोखात सुद्धा एक सुख असतं, स्वतः सुद्धा स्वतःला न पाहू शकण्याचं हे सुख, यातना संपवण्याचं हे सुख.
3: स्टॉप इट. काळोख पडल्यानंतर दिवा शोधला पाहिजे? अरे कशाला, लोक इथे काळोख पडायची वाट बघतात आणि यांना दिव्याची घाई लागल्या. बरं ते जाऊ दे, पण तुम्हाला खरं सांगू, ही जेव्हा म्हणाली ना काळोखात सुद्धा एक प्रकारचं सुख असतं, तेव्हा आपण तर एकदम चक्रावूनच गेलो. म्हटलं ही असलं काळोखातल्या सुखाचं ओपनली कसं काय बोलते. असो, पण तुम्हाला आणखी ऐकवलं तर तुम्ही पण बोर व्हाल म्हणून मी असल्या नाटकाचा शेवट काय असतो हे आधीच सांगितलं. हां, आता शेवट आपल्याला माहीत आहेच, तर आपण शेवटाकडेच जाऊया ना.
1: जाऊ दे ते, विसर आता.
2: विसर कशी? इतकं सोपं आहे ते?
1: सोपं नसेल कदाचित, पण ते केलं पाहिजे. विश्वास ठेव माझ्यावर. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा आपण पाटीवाडीला जाऊ, तुझ्या आवडत्या जागी, तुझे शब्द ऐकायला. तेच शब्द ज्यांनी जीवनाचा अर्थ बदलला, ते शब्द. प्रकाश, तू माझं सर्वस्व आहेस रे. मला स्वार्थी म्हण, अप्पलपोटी म्हण, पण मी देवाला सांगणार आहे की मला बाळ होईल ना, ते सुद्धा अगदी प्रकाश सारखंच होऊ दे.
2: हे सारं आठवतं तुम्हाला? जपून ठेवलंय तुम्ही? खरं नाही वाटत तुम्ही असं बोलता, तेव्हा पूर्वीचे आठवता. वाटतं की आपलं लग्नच झालं नाही अजून. तुम्ही तसेच भेटता आहात मला, लग्नापूर्वी भेटत होतात ना तसे. वाटतं खिशातून चॉकलेट काढणार आहात आणि म्हणणार आहात.
1: म्हणणार आहे. मधु, जसं मला वाटतं तसं चॉकलेट.
2: अय्या, खरंच तुम्ही आणलं चॉकलेट? किती चांगले आहात हो तुम्ही. कसं विसरलं नाहीत काही सुद्धा? कसं ठेवलंय जपून सगळं मी नसताना सुद्धा?
1: तू नाहीस असं मानलंच नाही कधी मी. समाधान करीत आलो मनाचं की तू माहेरी गेलीयस म्हणून, उद्या येणार आहेस. सारं जपून ठेवलंय घरात, आपल्या आवडीचं ते दोन मांजरांचं कॅलेंडर.
2: आणि आपले शेजारचे गोखले कसे आहेत? त्यांची बदली होणार होती. आणि त्या उषाताई, त्यांची तब्येत कशी असते? आणि त्यांचा तो बिट्ट्या येतो का हो आपल्याकडे? आता खूप मोठा झाला असेल? नाही
1: नाही येणार.
2: का हो, गंभीर का झाला?
1: तापाचं निमित्त झालं, चार दिवसांच्या आतच.
2: पिट्ट्या गेला कायमचा? नुकताच जन्म घेतलेला कोवळा जीव फुलणं म्हणजे काय कळण्यापूर्वीच गेला. मग कशाला जन्माला आला तो?
3: ए काय कशाला, काय कशाला? हा, श्रोत्यांचं अंतःकरण पिळवटून काढायचं म्हणून काय कोणाला पण मारायचं काय? अगं ए बाई, काय फाजीलपणा चालवलाय? सरळ सांग ना, त्याच्या घरी जाणारेस की नाही तेवढंच.
2: उत्तर नाही आला. खरं म्हणजे कशालाच उत्तर नाही. प्रकाश, क्षमा करा मला, मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर.
1: ठीक आहे, तुला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. त्रास झाला तर क्षमा कर. लक्षात ठेव, मी तुझाच आहे. अच्छा, बाय.
3: काय रे प्रकाश, तू एकटाच?
1: हो यार, नाही आली ती. तिचं बरोबर आहे.
3: काय बरोबर आहे? अरे मी तुला सांगितलं होतंस ना हा की खटकेबाज संवाद म्हणू नकोस म्हणून. बरं चल, एक काम करूया, मी तुझ्याबरोबर येतो.